रामकृष्ण आहेत. घोडा कितीही चांगला पळाला तरी चाबूक नशिबी आहेच. झाडाची कितीही गोड फळ दिली तरी दगड शेवटी नशिबी आहेच. तसंच आपण कितीही सत्कर्म करून महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीका, टिप्पणी, टोमणे, वाईट बोलणी, निंदा, सल्ले हे सुद्धा राहतीलच आणि यामधून आपली सुटका कदापि होणार नाही. तेव्हा एकच करायचं, आयुष्य स्वेच्छेने पण स्वतःशी प्रामाणिक होऊन जगायचे. रामकृष्ण हरी.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 20 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी संवेदनशीलता आणि करुणेचं प्रतीक मानला जातो. जागतिक निर्वासित दिन. युद्ध, छळ किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे आपलं घरदार आणि देश सोडून जावं लागलेल्या जगभरातील लाखो निर्वासितांच्या धैर्याचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची आणि मानवतेची आठवण करून देत असतो. जयंती, विक्रम सेठ जयंती. जागतिक कीर्तीचे भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम सेठ यांचा आज जन्मदिवस. त्यांची अ सुटेबल बॉय ही कादंबरी जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि मॉडेल राहुल खन्ना यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृतचे प्रकांड पंडित, तर्कशास्त्रज्ञ आणि

मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचं योगदान अतुलनीय आहे. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात दोन वेगवेगळ्या देशातील लोक एकत्र आले. एका बाजूला गावातले मूळ रहिवासी होते तर दुसऱ्या बाजूला देशातून संकटातून वाचून आलेले निर्वासित होते. भाषा वेगळी असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यात संवाद होत नव्हता आणि अविश्वास होता. एका दिवशी एका लहान मुलाचा पाय घसरून तो नदीत पडला. हे पाहताच एका निर्वासित तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. तो मुलगा गावातील सरपंचाचा होता. सरपंचाने त्या तरुणाला मिठी मारली. मदत करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नसते. माणुसकी हीच जगातली सर्वात मोठी आणि वैश्विक भाषा आहे. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही बाह्यभेद बाजूला सारून एखाद्या गरजू व्यक्तीला माणूस म्हणून मदत करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांप्रमाणे ज्ञानाचा उपयोग समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी व्हावा. आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये इथंच थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 20 जून, ज्याला प्रपंच नाही करता आला त्याला परमार्थ ढिला पडला. माता पिता यांचे न पहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण. त्याचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण. आईचे अंतकरण अत्यंत कोवळे असते, आपले दुःखीपणाने ते दुःखी होते, आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते. म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात, काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान, उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण. नोकरी जागरी उद्योगधंदा पोटाकरता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ, पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये, तसे शब्द बोलू नये. आल्या अति तर अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये, निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाढवी. परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला, शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वाढता. मी कोण हे जाणले ज्याने चित्ती, त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती. रामत्राता हा भाव ठेवावा चित्ती, निर्भयता होईल याच रीती. ज्याने देह केला रामाला अर्पण, त्याला नाही काळजीचे कारण. करता राम हे आणता चित्ती, पापपुण्याची नाही त्याला भीती. ज्याचा परमात्मा झाला सखा, त्याला नाही कोठे धोका. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण. झाले ते होऊन गेले, होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला, राम साक्षी आहे त्याला. जे जे काही माझे तेथे जाणावे रामाचे. राम त्या सांभाळता काळजीचे कारण न उरले आता. मुलाबाळांनी न करावी काळजी, रामराय करावा राजी. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती, काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावे नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला, काळजीचे कारण उरत नाही आपल्याला. भगवंत असता पाठीराखा, काळजीची कायक कथा. म्हणून मुखाने नाम, चित्तात राम, त्याचे मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा रघुपती. सर्वसारांचे सार एक भजावा रघुवीर. नेमात नेम उत्तम जाणं, रामा वाचून न राहावे आपण. सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही कामं.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM, ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: കൃഷി സന്ദേശ്.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्त्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार. मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये. तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्वं आहेत ती आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावरील खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो. आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो. दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात. अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो. अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो. याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो. कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो. याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाह्य परोपजीवी किंवा खरूस सारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो. याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो. या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो. मग याचं आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कल्पापासून तात्काळ दूर केलं पाहिजे. लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपलं शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे. जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात. म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे. एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो. म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कळपातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे. डास आहे, माशा आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्ती स्थळ आपण नष्ट करायला पाहिजे. विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो. गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे. जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोगजंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्याही जनावरात प्रसार होऊ शकतो. तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगाने एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो, भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवाने या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढे नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीर्ण जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्रामगीता चिंतन भाग 17। ग्रामगीता चिंतनाचे या भागात सेवेचे सामर्थ्य काय आहे याचे विवेचन करत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे। 13व्या शतकात 12 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळ पडला असताना मंगळवेढ्याचे सुभेदार दामाजी पंत यांनी सरकारी धान्य लुटवून लोकांचे प्राण वाचविले। संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली, देवानेही कदर केली, फेडले ऋण येऊ नये, म्हणून सेवे एवढे महत्व नाही। ध्यान ज्ञान वैराग्यासही सत्ता की आयुन बढी, सेवा की ध्वजा सदा खडी, सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता, होतसे ब्रह्मची निज अंग, असा हा संतांचा संग। मग ती ग्रामसेवा, जीवसेवा, देशसेवा असो की देवसेवा असो, सेवा ही साधन आहे। साधनेतून फार मोठी ऊर्जा निर्माण होत असते, याला इतिहासाचा भक्कम आधार आहे। पूज्य महात्मा गांधींनी भारत देश पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी देशाची सेवा केली, अनेक हाल अपेष्टा मान अपमान सहन केले। ते वकील असताना एकाने त्यांना शिव्यांची लाखोली वाहली। त्यांच्या जवळचा एक माणूस ती लाखोली घेऊन कोर्टात आला। गांधीजींच्या हाती त्यांनी ते कागद दिले की ज्यात 1 लाख शिव्या दिल्या होत्या। गांधीजींनी ते स्वीकारलं आणि त्या कागदाची टाचणी काढली, ती आपल्या कपड्याला लावली, बाकीचे कागद चोळा मोडा करून कचरा पेटीत टाकून दिले। त्या माणसाने विचारले की गांधीजी, त्या समोरच्यानी 1 लाख तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? गांधीजी बोलले, गड्या, माझ्या जे कामाची वस्तू होती टाचणी, ती जरूर मी घेतली, पण मी जिथं शिव्या घेतल्याच नाही तिथं त्या देण्याला तरी काय अर्थ आहे? शिव्या देणं त्याच्या हातात आहे, घेणं माझ्या हातात। मला ज्याचा उपयोग होत असेल ते मी घेईल, त्यांनी देत राहावं। त्यांच्या देशसेवेच्या सामर्थ्याची कीर्ती वाढायला लागली, त्यातून सेवा संस्काराचे लोक घडायला लागले। राजस्थानचा प्रसंग आहे। शेतीच्या मार्गाने इंग्रजांचा कमांडो 25 सैन्य घेऊन चालला आहे। हिवाळ्याचे दिवस आहेत, गहू हरभऱ्याचे शेत अगदी लहरा देत आहेत, आणि कमांडो शिपायांना म्हणाला की आपल्या घोड्यांना भुका लागल्या, या शेतात चरू द्या, भारताच्या प्रत्येक वस्तूवर आपला अधिकार आहे। तेव्हा ते घोडे सोडणार तेवढ्यात त्या शेताच्या धुऱ्यावर असणारा 17-18 वर्षाचा एक तरुण समोर आला, तेही नम्रतेने बोलायला लागला, साहेब, मला जरी इंग्रजी कळत नसेल तरी मी भाव ओळखले, घोड्यांना भुका लागल्या हेही माझ्या लक्षात आलं, आणि मुक्या प्राण्यावरही दया करावी ही माझ्या देशाची संस्कृती आहे, माझ्या भारताची, त्या संस्कृतीत वाढलो म्हणून मी विरोध करणार नाही, परंतु इथून काही अंतरावर दुसरं शेत आहे, तिथं तुमच्या घोड्यांना चरू द्या। त्याच्या मागामागं ती सगळी मंडळी गेले, त्यांनी शेत दाखवलं, घोडे चरायला सोडले, आणि मग कमांडो म्हणतो आहे की कारे, तो 10 एकराचा प्लॉट होता आणि हा 4 एकराचा आहे, 25 घोडे अगदी सपा करून टाकणार आहेत, तो असा पागलपणा का केला? तेव्हा त्या भारतीय तरुणांनी सांगितलं की साहेब, तो 10 एकराचा प्लॉट माझ्या वडिलाच्या जबाबदारीवर आहे, तो दुसऱ्याचा आहे, चौकीदार आहेत माझे वडील त्या पटचे, आणि हे जे 4 एकर आहे ते माझं स्वतःच आहे। ज्यांनी आपली वस्तू कोणाच्या तरी जबाबदारीवर टाकली आहे आणि तिथं तो असताना त्याच्या वस्तूला धक्का लागावा, असे कर्तव्याला बट्टा लावणारे बेजबाबदार जेव्हा निर्माण होतील या देशात, तेव्हा या देशाचा सत्यानाश निघेल, म्हणून माझं 4 एकराचं शेत संपूर्ण संपलं तरी चालेल, पण माझ्या भरोश्यावर असलेले दुसऱ्याच्या वस्तूला मी धक्का लावू देणार नाही, ही माझ्या देशाची परंपरा आहे। हे सगळं त्याचं ऐकलं आणि कमांडो परत गेल्यानंतर आपल्या वरच्या अधिकाऱ्यांना म्हणतात, भारताच्या संपत्तीवर राज्य करता येईल पण भारतीय माणसाच्या मनावर कधीही राज्य करता येणार नाही, ही या देशाची परंपरा आहे। तेव्हा त्या क्षणापासून इंग्रज आणि हादरायला लागले की एक दिवस असा येणार की आपल्याला भारत सोडून जावं लागणार, आणि तेच झालं। तेव्हा असे अंतकरणापासून सेवा करणारे सर्व क्षेत्रामध्ये होऊन गेलेले आहेत, मग संत असो, देव असो, देशभक्त असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी होऊन गेले। त्यापैकी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज शक्तिदाता बलभीम हनुमंतरायाचा सेवेचा आदर्श समोर ठेवत असताना ग्रामगीता ग्रंथात लिहितात, हनुमंत सेवा भावनेनी चेतला, राम मंत्र घेऊनी निघाला, कार्य सिद्धची करूनी आला सेवा गुणे. अर्थात सीताशुद्धीसाठी जेव्हा हनुमानजी रावणाच्या लंकेत गेले तेव्हा त्याच्या नगरीत जाणं एवढं सोपं काम नव्हतं, फारच ते अवघड काम होतं. तो जरी राक्षसी वृत्तीचा असेल तरीही त्याची ताकद कमी नव्हती. जेवढी शक्ती सत्यात आहे तेवढीच असत्यात देखील आहे असं ग्रामगीता ग्रंथातही बावजी लिहितात. सत्य पडता आहे कमजोर तई असत्य होई शिरजोर, यासाठी सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली सेवेसाठी. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, बोलण्यापेक्षाही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे अर्थात हनुमंतरायाचं जीवन सेवेच्या साधनेने प्रभू रामचंद्राच्या सान्निध्यामध्ये शुद्ध झालेलं होतं. म्हणून त्याला ते काम सहज होतं. नाहीतर रावणाचाच भाऊ विभीषण त्यालाही त्या नगरीत राहणं कठीण होतं, कारण तो सात्विक लोकांचा साथी होता. जेव्हा हनुमंताची आणि विभीषणाची भेट झाली त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, विभीषणा एवढ्या भयानक किल्ल्यासारखे राक्षस उभे आहे तिथं, अशात तू एकटा रामभक्त सात्विक कसा काय राहतोस? विभीषण म्हणाला, हनुमानजी काय सांगू, माझी अवस्था भयानक आहे, मानसिकता बरोबर राहत नाही, हे सगळं भोवतालचं वातावरण, कसा तरी आपला राहतो, उंदरांनी सापाच्या सानिध्यात राहावं तशा पद्धतीने मी राहतो. हनुमानजी म्हणतात, बहुत अच्छा. विभीषण म्हणजे बहुत अच्छा, चांगलंच आहे म्हणता तुम्ही. तेव्हा हनुमानजींनी एक गोष्ट समजून सांगितली, विभीषणजी सेवकाचा धर्मच कठोर आहे, सेवक देशाचा व्हायचं असेल तरी त्याच्यासाठी कठोर नियम आहेत, देवाचा असेल तरी त्याच्याहीसाठी कठोर नियम आहेत, आणि तुम्ही तर रावणाचा भाऊ झाल्यानंतरही रामचंद्र प्रभूच्या सेवेला निघाले ना, मग हे असंच आहे. सबते सेवक धर्म कठोरा शिरभर जाऊ असं मन मोरा, हा आदर्श हनुमंतांनी विभीषणाच्या समोर ठेवला. की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात निघाले आणि भरतासाठी सुमंतांनी रथ तयार केला तेव्हा रथाजवळ गेले आणि भरत म्हणतात, सुमंता प्रधानजी, ज्या मार्गावर माझ्या रामाचे पावलं अनवानी पडली असतील तिथून मी रथातून जावं, मी सेवक आहे, सेवकाचा धर्म कठोर आहे आणि त्यात कठोर धर्माचं पालन करत असेल तरच तोही समाधानी राहतो आणि समाजही सुखी राहतो, अन्यथा समाज सुखी राहू शकत नाही, म्हणून रथ रद्द करा. मला तर असं वाटते खाली डोकं करावं आणि वर पाय करावे, आणि या डोक्याच्या जटीने तो मार्ग झाडत झाडत रामचंद्रापर्यंत जावं अशा पद्धतीने सांगितलं. आणि हनुमानजी म्हणतात, तसंच आहे विभीषणजी, एकदा दाताचा आणि जिभेचा संवाद झाला होता, दात 32 आहेत मुखात, जीभ एकटीच आहे. दातानी धमकी दिली जिभेला की हम 32 तुम अकेली माय, बीच में आए तो चकना चूर हो जाए. तेव्हा 32 मोठ्या संख्येने धमकी मिळाल्यानंतर जीभ घाबरली नाही, जिभेनं नम्रतेनं उत्तर दिलं की दातांनो खरी गोष्ट आहे, तुम्ही 32 आहे मी एकटीच आहे, पण इतिहास लक्षात ठेवा, मी पहिले जन्माले आली आणि तुम्ही मागून आले, परंतु तुम्ही पहिले जाणारा, मी मात्र तुमच्या मागून जाणार आहे. तुम्ही जरी 32 असाल तरी मी का मनात आणलं तर जीभ बोलायला लागली, जीभ कहे दात को तुम 32 मैं अकेली माय, एक बार तेडी चेलू तो 32 ही गिर जाय, एकदम पडून जाल, एकही 32 आतला शिल्लक राहणार नाही. बस असंच आहे, असंच आहे. आणि या भागातील चिंतन याच ठिकाणी आपण थांबूया, उर्वरित चिंतन पुढील भाग.
2: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.
3: आज दरंग छी हो,
4: अरे भाई नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
5: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
6: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, पर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो, हसी का हंगामा, कहकहों का खजाना, ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।

0: राजू
1: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
2: Hey, hey, hey.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: कुठे गेले हो? हे घ्या पाण्याची वॉटर बॅग तुमच्या पाशी.
1: तू काय करते हो?
0: एक मिनिट, मी माझं वजन मोजतो.
1: मागच्या महिन्यात किती वजन होत तू?
0: 78 किलो.
1: उभी राहायच्या का त्यावर? टाक रुपया. अवय रुपया टाक ना आधी.
0: अजून तिकीट झालं नाही बाहेर.
1: कस येईन? तू वजन वाढलं ना. तू या वजनानं ते मशीनच बंद पडली ना. चाल उतर खाली.
0: गेला फुकटचा रुपया. आता कुठे घेता, कुठे चालता, कुठे नेता सांगा.
1: चल आता दवाखान्यात.
0: अगोदर बगीच्यात जाऊन आपण शिदोरी आणली ना, मी खाऊन घेऊ ते पहिले.
1: जियावर मोठा जोर आहे तो. खाण्या पिण्याची फिकर पडते हमेशा. अगोदर दवाखान्यात जाऊ. चाल पैदल, तेवढंच वजन कमी होते.
0: दवाखाना किती दूर आहे?
1: जुन्या शहरात आहे.

0: चाल मुकाड्याने रिकामे धंदे करू नको.
1: जाऊ दे, तुमच्या आपल्या नेहमीच कोणाच्या दवाखान्यात जावं लागतं आपल्याला?
0: मालूचंद वैद्याच्या.
1: म्हणजे का जडीबुटी वाल्याचा दवाखाना ऐक काय? आता
0: लोक सुया गोया घेतल्या, आता पक्की घेऊन पाहू. चल पटापट.
1: बेपटीत हाय वाटते दवाखाना.
0: चल पुढच्या, चल पुढे.
1: ऐक डॉक्टर साहेब.
0: या या या या बसा, बोला काय तकलीफ हाय? अहो हिच वजन जास्त आहे, दर महिन्याले 1.5 किलो वाढते. वय किती आहे?
1: 36.
0: तुम्ही उपास करता का? अहो डॉक्टर साहेब, उपासाच्या रोजी लय खाते. 4 खेप उसळ खाते, 1/2 किलो शेंगदाणे आणि 1/2 किलो साबुदाणा, पिंड खजूर, भगर. तुम्ही थांबा हो, त्यांना बोलू द्या.
1: डॉक्टर साहेब, मला लय लय लय भूक लागते. कमी जेवली की चक्कर येते.
0: रोजच्या किती पोळ्या खातो?
1: मी का सकाळून 5-6 आणि संध्याकाळी 6-7.
0: म्हणजे खुराक चांगला आहे की तुमचा? अहो साहेब, तिसऱ्या रोजी मला चक्की उंदळण आणा लागते ना. तुम्ही बोलू नका, बाईला बोलू. बर, तुम्ही लहानपणापासून अशाच लट्ट आहात का हो?
1: नाही डॉक्टर साहेब, पहिले बरी होती, पण हे आजार झाल्यापासून जरा जास्त झाली.
0: कशाच आजार झालं?
1: थायरॉइड म्हणतात ना ते.
0: रनिंग काही करता का? नाही,
1: मला पैताच येत नाही. पळाली गेली की हातापायाला एक गोळी येतात, खालीच बसा लागते.
0: दोरीवरच्या उळ्या मारता की नाही?
1: एक खेप मारले होते, तोंडावर चाप पटली.
0: दिवसा तुम्ही झोपता का?
1: हे बेस विचारलं बघा, दुपारून जेवली की मला झोप पचते.
0: झोपू झोपू जाळी झाली नाही डॉक्टर साहेब. मी हिच्या सोबत लग्नात गेलो की लोक मलेच हसतात. हिच्या पुढे मी बारकुसाच दिसतो ना. काही हरकत नाही, मी 1 महिन्याची औषधी देतो, रोजची 1 पुडी घ्यायची.
2: डॉक्टर साहेब, आता आपलं पाप.
0: तुमचं काय आहे?
2: महा वजन फक्त 40 किलो आहे. बायको माझ्या डबल आहे, आपलं वजन वाढलं पाहिजे अशी औषधी द्या बाबा.
0: तुम्ही किती जेवता?
2: 1 पोळी अंध तदळूक जराशी दाळ तिच्या संग. मला जास्त धकतच नाही ना. चहाच लय पितो बाबा, चहा आपल्याला पाहिजे.
0: हा चहा बंद करा.
2: चहा पिला नाही की झोपच येत नाही हो डॉक्टर.
0: फक्त 2 टाइम चहा घ्या. हे दोघांचं औषध घ्या, हे बाईची औषधी आणि हे तुमची औषधी, अलग अलग ठेवा.
2: किती झाले हो?
0: दोघांचे 100 रुपये. 1 महिन्यानंतर पुन्हा या.
2: आता एक एक टक घेतली तर चालते काय हो डॉक्टर साहेब?
0: घ्या दोघांनी, एक एक पुडी खाऊन घ्या, हे पाणी घ्या.
1: अव माय सत्यानाश झाला.
3: अव काय झालं?
1: तुमची फक्की म्या घेतली आणि माय फक्की तुम्ही घेतली ना.
2: तरी मी तुले म्हणो की पुळ्या अलग अलग ठेवजो. हा झाला ना धिंगाणा?
3: वा रे वा.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: जबरदस्त।
1: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा। पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत सर्व श्रोत्यांना एआर परवेजचा प्यार भरा नमस्कार।
2: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए।
3: अच्छा तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग।
4: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सात्विक प्रेमाची भूक. मनुष्य घेतो तेच देतो. मी पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले, पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुलं रंगाची फारच नाजूक दिसत होती, गोकर्ण यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवलं, भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली आणि ती खिसली, हळदीची पानं पुसली, कोळिष्टक पाहिले, पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळाचं पीठ कापसात मिसळतात, गूळ घालतात, मग हे हळदीच्या पानावर पातळ पसरावयाचं, निंबर झाकण घालावयाचं. घरची पूजा संपत आली. आंग्रसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी पक्वान्न कोकणात खातात. जेवणाची तयारी झाली, वडील आले, आनंदानं जेवण झाली. त्या दिवशी मला फार आनंद झाला होता.
2: श्यामला वाढ गा आणखी पातोळा, माझा म्हणून एक वाढ,
1: वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हाच कधीच केली नाही. अंगणातले गवत बिनून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवाला 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद वेळेस रागावणे, बोलणे मारीत असत. आमची जेवण झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला आणि म्हणाला,
3: आई आई जाऊ.
4: कुठं रे बाबुल्या, आईला आहे माहीत, जाऊ का?
3: जा,
4: पण तिथं श्लोक भीक म्हणत नको बसू.
1: हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावानं हाक मारी. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारलं, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जायचंय,
3: चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावाय असेल.
1: लबाड कुठला, आणि तिथं ठाकुलीवर बसून मोठमोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. त्यांना अन्न नसतं गोड लागलं, घास नसता गिळवला. एखाद वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात,
2: कुणी आठवण काढली गजून की श्यामन?
1: श्याम, मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी खुशीत नाहीत, गरीबाला कोण? तुम्ही मुलगे, तुमच्याकडे पाहूनच ते जगतात, तुमचेच त्यांना सुख. असं म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम ते नेहमी म्हणतात, असतील बाळ तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ. तुम्ही काळ नका हो, जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचं जेवण झालं. मीही तिला मदत केली, पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत पडलेले असते म्हणून पाणी लावून चालतात. पूजेची भांडी उपकरणी जमवली आणि बाहेर घासावयास नेली. आईनं भांडी घासली, मी विसळली. नंतर आईनं ताकाची दह्याची विरजणं काढत पाण्यानं धुतली. सदानंद लहानशी कोंडुली धुतली, ती त्याच्यासाठी दूध विरजण ठेवावे लागे. विरजणे धुऊन तिनं चुलीमागं शेकत ठेवली. दुधाने खाली विस्तव हवा का तिनं पाहिलं. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो वडिलांजवळ. फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्याकडे सुकी काकडी लावी. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. आईनं माझं धोतर फाटलेलं होतं, ते ठिगळ लावून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचं कोणालाच नव्हतं. आईनं फोडणी देऊन ताकतही केली होती. पहाटे आम्ही उठलो, मी आंघोळ केली. आईनं भात ठेवला होता. उडदाचा पापड आणि मेथकूट तिनं वाढलं. भातात 2 तोंडलीही तिनं टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझं जेवण झालं. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो, पायफार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे दोन आणे आणि याव. जप हो, असं आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम,
2: मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग, अभ्यास कर,
1: ते म्हणाले. नंतर उघा धाकट्या भावास कुरवळून निघालो. ढिहळ्यापर्यंत वडील पोचावयास आले. आमच्या गावाची हद्द संपते. तेथे एक मोठे बिहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले आणि मी एकटाच चालू लागलो. आईबापाचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो. मी दापुलून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावं म्हणून मी रडत होतो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळं हृदय भरून येऊन रडत होतो. सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला भेटला.
2: का रे मुला रडतोस, तुला कुणी नाही का?
1: मी त्याला म्हटलं,
4: माझे आई बाप आहेत ना.
2: ते तुझ्यावर प्रेम नाही का करत? तुला घालून लावलं की काय त्यांनी?
4: नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत चाललोय. थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटतंय. त्यांच्या प्रेमास मी कसा उत्तर आई हो? खरच कसा बरं उत्तर आई हो? या विचारानं मला रडू येत आहे.
1: विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो.
5: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
6: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
7: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

रामकृष्ण आहे. घोडा कितीही चांगला पळाला तरी चाबूक नशिबी आहेच. झाडाची कितीही गोड फळ दिली तरी दगड शेवटी नशिबी आहेच. तसंच आपण कितीही सत्कर्म करून महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीका टिप्पणी टोमणे वाईट बोलणी निंदा सल्ले हे सुद्धा राहतीलच आणि यामधून आपली सुटका कदापि होणार नाही. तेव्हा एकच करायचं, आयुष्य स्वेच्छेने पण स्वतःशी प्रामाणिक होऊन जगायचे. रामकृष्ण हरी.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभ दिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 20 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी संवेदनशीलता आणि करुणेचं प्रतीक मानला जातो. जागतिक निर्वासित दिन. युद्ध, छळ किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे आपलं घरदार आणि देश सोडून जावं लागलेल्या जगभरातील लाखो

वासितांच्या धैर्याचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची आणि मानवतेची आठवण करून देत असतो. जयंती विक्रम सेठ जयंती. जागतिक कीर्तीचे भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम सेठ यांचा आज जन्मदिवस. त्यांची अ सुटेबल बॉय ही कादंबरी जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि मॉडेल राहुल खन्ना यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृतचे प्रकांड पंडित, तर्कशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचं योगदान अतुलनीय आहे. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात दोन वेगवेगळ्या देशातील लोक एकत्र आले. एका बाजूला गावातले मूळ रहिवासी होते तर दुसऱ्या बाजूला देशातून संकटातून वाचून आलेले निर्वासित होते. भाषा वेगळी असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यात संवाद होत नव्हता आणि अविश्वास होता. एका दिवशी एका लहान मुलाचा पाय घसरून तो नदीत पडला. हे पाहताच एका निर्वासित तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि त्या मुलाला वाचवलं. तो मुलगा गावातील सरपंचाचा होता. सरपंचाने त्या तरुणाला मिठी मारली. मदत करण्यासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नसते. माणुसकी हीच जगातली सर्वात मोठी आणि वैश्विक भाषा आहे. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही बाह्यभेद बाजूला सारून एखाद्या गरजू व्यक्तीला माणूस म्हणून मदत करता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ दिवस असतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांप्रमाणे ज्ञानाचा उपयोग समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी व्हावा. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 20 जून, ज्याला प्रपंच नाही करता आला त्याला परमार्थ ढिला पडला. माता पिता यांचे न पहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य. माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण. त्याचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण. आईचे अंतकरण अत्यंत कोवळे असते, आपले दुःखीपणाने ते दुःखी होते, आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते. म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात, काहूर न माजू द्यावे चित्तात. शब्दाने करावे त्यांचे समाधान, उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण. नोकरी जागरी उद्योगधंदा पोटाकरता करणे आहे सदा. आपण पैका मिळवावा पुष्कळ, पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ. प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये, तसे शब्द बोलू नये. आल्या अति तर अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे. निरुत्साही बनू नये, निराश वाटू देऊ नये. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे. ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला. प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाढवी. परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला, शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वाढता. मी कोण हे जाणले ज्याने चित्ती, त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती. रामच राहता हा भाव ठेवावा चित्ती, निर्भयता होईल याच रीती. ज्याने देह केला रामाला अर्पण, त्याला नाही काळजीचे कारण. करता राम हे आणता चित्ती, पाप पुण्याची नाही त्याला भीती. ज्याचा परमात्मा झाला सखा, त्याला नाही कोठे धोका. करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण. झाले ते होऊन गेले, होणार ते चुकेना कोणाला भले. म्हणून नाही करू काळजीला, रामसाक्षी आहे त्याला. जे जे काही माझे तेथे जाणावे रामाचे. राम त्या सांभाळता काळजीचं कारण न उरले आता. मुलाबाळांनी न करावी काळजी, रामराय करावा राजी. आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती, काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती. शक्यतो करावी नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण. रामाचा म्हणून प्रपंच केला, काळजीचे कारण उरत नाही आपल्याला. भगवंत असता पाठीराखा काळजीची कायक कथा. म्हणून मुखाने नाम चित्तात राम, त्याचे मनाला होईल आराम. सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा रघुपती. सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर. नेमात नेम उत्तम जाणं, रामा वाचून न राहावे आपण. सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: കൃഷി സന്ദേശ്.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्त्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार. मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये. तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्व आहेत ती आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावरील खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो. आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो. दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात. अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो. अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो. याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो. कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो. याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर बाह्यपरोपजीवी किंवा खरूस सारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो. याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो. या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो. मग याचा आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कळपापासून तात्काळ दूर केलं पाहिजे. लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपल्या शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे. जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात. म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे. एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो. म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कळपातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे. डास आहे, माशे आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्तीस्थळ आपण नष्ट करायला पाहिजे. विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो. गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे. जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोग जंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्याही जनावरात प्रसार होऊ शकतो. तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोटखात मूठ आवळतो, वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चाचपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एकवार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्रामगीता चिंतन भाग 17। ग्रामगीता चिंतनाचे या भागात सेवेचे सामर्थ्य काय आहे याचे विवेचन करत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे। 13व्या शतकात 12 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळ पडला असताना मंगळवेढ्याचे सुभेदार दामाजी पंत यांनी सरकारी धान्य लुटवून लोकांचे प्राण वाचविले। संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली, देवानेही कदर केली, फेडले ऋण येऊ नये। म्हणून सेवे एवढे महत्व नाही, ध्यान ज्ञान वैराग्यासही, सत्ता की आयुन बढी, सेवा की ध्वजा सदा खडी, सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता, तसे ब्रह्मची निज अंग, असा हा संतांचा संग। मग ती ग्रामसेवा, जीवसेवा, देशसेवा असो की देवसेवा असो, सेवा ही साधन आहे। साधनेतून फार मोठी ऊर्जा निर्माण होत असते, याला इतिहासाचा भक्कम आधार आहे। पूज्य महात्मा गांधींनी भारत देश पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी देशाची सेवा केली, अनेक हाल अपेष्टा मान अपमान सहन केले। ते वकील असताना एकाने त्यांना शिव्यांची लाखोली वाहली। त्यांच्या जवळचा एक माणूस ती लाखोली घेऊन कोर्टात आला। गांधीजींच्या हाती त्यांनी ते कागद दिले की ज्यात 1 लाख शिव्या दिल्या होत्या। गांधीजींनी ते स्वीकारलं आणि त्या कागदाची टाचणी काढली, ती आपल्या कपड्याला लावली, बाकीचे कागद चोळा मोडा करून कचरा पेटीत टाकून दिले। त्या माणसाने विचारले की गांधीजी, त्या समोरच्यानी 1 लाख तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? गांधीजी बोलले, गड्या, माझ्या जे कामाची वस्तू होती टाचणी, ती जरूर मी घेतली, पण मी जिथं शिव्या घेतल्याच नाही तिथं त्या देण्याला तरी काय अर्थ आहे? शिव्या देणं त्याच्या हातात आहे, घेणं माझ्या हातात। मला ज्याचा उपयोग होत असेल ते मी घेईल, त्यांनी देत राहावं, त्यांनी देत राहावं। त्यांच्या देशसेवेच्या सामर्थ्याची कीर्ती वाढायला लागली, त्यातून सेवा संस्काराचे लोक घडायला लागले। राजस्थानचा प्रसंग आहे। शेतीच्या मार्गाने इंग्रजांचा कमांडो 25 सैन्य घेऊन चालला आहे। हिवाळ्याचे दिवस आहेत, गहू हरभऱ्याचे शेत अगदी लहरा देत आहेत, आणि कमांडो शिपायांना म्हणाला की आपल्या घोड्यांना भुका लागल्या, या शेतात चरू द्या, भारताच्या प्रत्येक वस्तूवर आपला अधिकार आहे। तेव्हा ते घोडे सोडणार तेवढ्यात त्या शेताच्या धुऱ्यावर असणारा 17-18 वर्षाचा एक तरुण समोर आला। तेही नम्रतेने बोलायला लागला, साहेब, मला जरी इंग्रजी कळत नसेल तरी मी भाव ओळखले, घोड्यांना भुका लागल्या हेही माझ्या लक्षात आलं, आणि मुक्या प्राण्यावरही दया करावी ही माझ्या देशाची संस्कृती आहे, माझ्या भारताची, त्या संस्कृतीतून वाढलो म्हणून मी विरोध करणार नाही, परंतु इथून काही अंतरावर दुसरं शेत आहे, तिथं तुमच्या घोड्यांना चरू द्या। त्याच्या मागामागं ती सगळी मंडळी गेले, त्यांनी शेत दाखवलं, घोडे चरायला सोडले, आणि मग कमांडो म्हणतो आहे की कारे, तो 10 एकराचा प्लॉट होता आणि हा 4 एकराचा आहे, 25 घोडे अगदी सपा करून टाकणार आहेत, तो असा पागलपणा का केला? तेव्हा त्या भारतीय तरुणांनी सांगितलं की साहेब, तो 10 एकराचा प्लॉट माझ्या वडिलाच्या जबाबदारीवर आहे, तो दुसऱ्याचा आहे, चौकीदार आहेत माझे वडील त्या पटचे, आणि हे जे 4 एकर आहे ते माझं स्वतःच आहे। ज्यांनी आपली वस्तू कोणाच्या तरी जबाबदारीवर टाकली आहे आणि तिथं तो असताना त्याच्या वस्तूला धक्का लागावा, असे कर्तव्याला बट्टा लावणारे बेजबाबदार जेव्हा निर्माण होतील या देशात, तेव्हा या देशाचा सत्यानाश निघेल। म्हणून माझं 4 एकराचं शेत संपूर्ण संपलं तरी चालेल, पण माझ्या भरोश्यावर असलेले दुसऱ्याच्या वस्तूला मी धक्का लावू देणार नाही, ही माझ्या देशाची परंपरा आहे। हे सगळं त्याचं ऐकलं आणि कमांडो परत गेल्यानंतर आपल्या वरच्या अधिकाऱ्यांना म्हणतात, भारताच्या संपत्तीवर राज्य करता येईल पण भारतीय माणसाच्या मनावर कधीही राज्य करता येणार नाही, ही या देशाची परंपरा आहे। तेव्हा त्या क्षणापासून इंग्रज आणि हादरायला लागले की एक दिवस असा येणार की आपल्याला भारत सोडून जावं लागणार, आणि तेच झालं। तेव्हा असे अंतकरणापासून सेवा करणारे सर्व क्षेत्रामध्ये होऊन गेलेले आहेत, मग संत असो, देव असो, देशभक्त असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मंडळी होऊन गेले। त्यापैकी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज शक्तिदाता बलभीम हनुमंतरायाचा सेवेचा आदर्श समोर ठेवत असताना ग्रामगीता ग्रंथात लिहितात, हनुमंत सेवा भावनेनी चेतला, राम मंत्र घेऊनी निघाला, कार्य सिद्धची करूनी आला सेवा गुणे। अर्थात सीताशुद्धीसाठी जेव्हा हनुमानजी रावणाच्या लंकेत गेले तेव्हा त्याच्या नगरीत जाणं एवढं सोपं काम नव्हतं, फारच ते अवघड काम होतं। तो जरी राक्षसी वृत्तीचा असेल तरीही त्याची ताकद कमी नव्हती। जेवढी शक्ती सत्यात आहे तेवढीच असत्यात देखील आहे असं ग्रामगीता ग्रंथातही बावजी लिहितात। सत्य पडता आहे कमजोर तई असत्य होई शिरजोर, यासाठी सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली सेवेसाठी। ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले, बोलण्यापेक्षाही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे अर्थात हनुमंतरायाचं जीवन सेवेच्या साधनेनी रामचंद्राच्या सानिध्यामध्ये शुद्ध झालेलं होतं, म्हणून त्याला ते काम सहज होतं। नाहीतर रावणाचाच भाऊ विभीषण त्यालाही त्या नगरीत राहणं कठीण होतं, कारण तो सात्विक लोकांचा साथी होता। जेव्हा हनुमंताची आणि विभीषणाची भेट झाली त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, विभीषणा एवढ्या भयानक किल्ल्यासारखे राक्षस उभे आहे तिथं, अशात तू एकटा रामभक्त सात्विक कसा काय राहतोस? विभीषण म्हणाला, हनुमानजी काय सांगू, माझी अवस्था भयानक आहे, मानसिकता बरोबर राहत नाही, हे सगळं भोवतालचं वातावरण, कसा तरी आपला राहतो, उंदरांनी सापाच्या सानिध्यात राहावं तशा पद्धतीने मी राहतो। हनुमानजी म्हणतात, बहुत अच्छा। विभीषण म्हणते, बहुत अच्छा, चांगलंच आहे म्हणता तुम्ही। तेव्हा हनुमानजींनी एक गोष्ट समजून सांगितली, विभीषणजी सेवकाचा धर्मच कठोर आहे, सेवक देशाचा व्हायचं असेल तरी त्याच्यासाठी कठोर नियम आहेत, देवाचा असेल तरी त्याच्याहीसाठी कठोर नियम आहेत, आणि तुम्ही तर रावणाचा भाऊ झाल्यानंतरही रामचंद्र प्रभूच्या सेवेला निघाले ना, मग हे असंच आहे। सबते सेवक धर्म कठोरा शिरभर जाऊ असं मन मोरा, हा आदर्श हनुमंतांनी विभीषणाच्या समोर ठेवला। की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासात निघाले आणि भरतासाठी सुमंतांनी रथ तयार केला तेव्हा रथाजवळ गेले आणि भरत म्हणतात, सुमंता प्रधानजी, ज्या मार्गावर माझ्या रामाचे पावलं अनवानी पडली असतील तिथून मी रथातून जावं, मी सेवक आहे, सेवकाचा धर्म कठोर आहे आणि त्यात कठोर धर्माचं पालन करत असेल तरच तोही समाधानी राहतो आणि समाजही सुखी राहतो, अन्यथा समाज सुखी राहू शकत नाही, म्हणून रथ रद्द करा। मला तर असं वाटते खाली डोकं करावं आणि वर पाय करावे, आणि या डोक्याच्या जटीने तो मार्ग झाडत झाडत रामचंद्रापर्यंत जावं अशा पद्धतीने सांगितलं। आणि हनुमानजी म्हणतात, तसंच आहे विभीषणजी, एकदा दाताचा आणि जिभेचा संवाद झाला होता, दात 32 आहेत मुखात, जीभ 31 आहे। दातानी धमकी दिली जिभेला कि हम 32 तुम अकेली माय, बीच में आए तो चकना चूर हो जाए। तेव्हा 32 मोठ्या संख्येने धमकी मिळाल्यानंतर जीभ घाबरली नाही, जिभेनं नम्रतेनं उत्तर दिलं की दातांनो खरी गोष्ट आहे, तुम्ही 32 आहे, मी एकटीच आहे, पण इतिहास लक्षात ठेवा, मी पहिले जन्माले आली आणि तुम्ही मागून आले, परंतु तुम्ही पहिले जाणारा, मी मात्र तुमच्या मागून जाणार आहे। तुम्ही जरी 32 असाल तरी मी का मनात आणलं तर जीभ बोलायला लागली, जीभ कहे दात को तुम 32 मैं अकेली माय, एक बार तेडी चेलू तो 32 गिर जाय, एकदम पडून जाल, एकही 32 आतला शिल्लक राहणार नाही। बस असंच आहे, असंच आहे। आणि या भागातील चिंतन याच ठिकाणी आपण थांबूया, उर्वरित चिंतन पुढील भाग।
2: रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
3: अजदरंग छी हो
4: अरे भाई नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए।
5: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग।
6: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग।

0: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
1: Hee hee hee.

0: श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत एफ एम रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.
1: देशमुख बंगडी सोबत घेऊन सगळे जवळ.

0: काय रे मुरली, हा कायची कोकी सुरू आहे नळापाशी? हा काका, नळावर जर्राच भांड राहिलं बाया, ना तू बारीक दारीचे आणि 50-60 बाया हांडे मडके घेऊन येतात, म्हणून असं रोजच भांडण होतात.
1: गावात काय दुसरा नळ नाही का रे?
0: सारे नळ बंद पडले, एकच सुरू आहे.
1: आणि ते कळाखालची हिर आटली काय?
0: तेव्हाच आटली, आज त्या हिरीत बेडकी सुद्धा बुडत नाही.
1: मग हे पाणी कुठून येतो?
0: नदीपाशी बोर हा, त्यातलंच गडी पाणी नळ्यातून येते, तेही एकच घंटा. जो रांगेत उभा राहीन त्याचा नंबर लागते, बाकीचे दिवस भर बोंबलेच बसतात.
1: लयच पंचायत झाली रे आपल्या गावात पाण्याची.
0: त्या रोजी ठाकराच्या घरचा नवरदेव कलकत्त्यात गेला ना,
1: म्हणजे
0: लग्न लागलं आणि नवरदेव नवरीले आंग झाले पाणीच नव्हतं. शेवटी नवरदेव कलकत्त्यात गेला.
1: नानोरा म्हणतात की लयच पाणी सांडतात बा. चौरंगावर नवरदेव नवरी बसतात आणि कोण तिकोण पाच जोडपे नाहतात, आणि नानोरा झाल्यावर एकमेकाच्या अंगावर पाण्याच्या बकेटा फेकतात. म्हणजे दोन पंक्ताचं पाणी नानोऱ्यातच चाललं, आणि पंक्तले पाणी चार महिलाहून आणा लागतं.
0: पहिले ते सरकारी नळ होता ना गावात,
1: ते 84 खेडी नळ योजना फक्त नावालाच आहे राजा. नळातून फक्त हवाच येते ना,
0: लोक आहिले चव नाही ना. सरकारी पाईपलाईन मोडतात आणि आता गडूळ पाणी पितात. त्यासाठी मी म्हणतो की गावातच पाणी जिरवा, आणि कोणी ऐकायला तयारच नाही ना.
1: त्या पाणी टंचाई ना आपल्या गावात कोणी पोरगी देत नाही बाबा.
0: कसा देईन काका? पोरीने दिवस निघता बरोबर गुण घेऊनच चार महिलांना पाणी आणायला जावं लागते ना.
1: गावात पाणी नाही म्हणून काही काही पोटे घरजवळ चालले ना लेका.
0: या टंचाईने आपल्या गावात देशीचा मारा वाढला ना काका.
1: म्हणजे
0: काही काही बहादर तान लागली की देशीचा रिचार्ज मारून घेतात.
1: अरे पाण्याची तहान देशी न होते का? काही सांगतो लेका. मग हे असे पुन्हा थिंडतात आणि संध्याकाळी सिरियस होतात ना.
0: हो ना काका, तो पा तो संगारा चालला ना देशीचा रिचार्ज मारले. तो चार चार दिवस आंग दुत नाही तरी रिचार्ज मारल्याशिवाय राहतच नाही.
1: अरे आंग झाले पाणी तरी आहे काय लेका?
0: आमची मोठी माय गडवावर पाण्याने आंग धुते.
1: ये आंग तरी धुते लेका? मी अंग धुत नाही, फक्त पुष्पासच करतो, नाही तर आंघोळीच्या गोळ्या घेतो.
0: काही काही लोक ज्या पाण्याने आंग धुतात त्याच पाण्याने भांडे बी धुतात.
1: नळावरचं भांडण वाढतोय गया. ओ बघ्या, अरे काय सुरू आहे रे तिकडं?
2: काका
0: जबर भांडून जमलं तिकडं. दोन बाया एकमेकीला घोळसून राहिल्या, एकमेकीच्या झिक्या धरून राहिल्या, आणि त्यांची साईड घ्यायला नवरे मंडळात पडले. दोघाईनं एकमेकाचे डोके फोडले ना.
1: अरे भांडण कायच्या बद्दल झालं रे?
0: फक्त पॉकेट भर पाण्यासाठी.
1: तरी मी म्हणो की पाण्याची बचत करा. 2 वर्षापासून सांगून राहिलो की बोर पाशी मोठाने खड्डे करा, पावसाचं पाणी मुरू द्या, वावरातलं पाणी येशीवरच्या हिरीत सोडा, सरकारी नळ योजना फोडू नका. काम नसल की वावरातल्या पाण्याची मोटर बंद करा, घरावरचं पाणी अंगणात मुरू द्या, धुऱ्याले बांध घाला, पाणी अडवा पाणी जिरवा. जे गोड ज्या टायमाले कराले पाहिजे त्याच टायमाले खेळी पाहिजे ना बाबू. पण म्हाताऱ्या माणसाचं कोणी ऐकत नाही, मग असे एकमेकाचे डोके फोडतले को? काय म्हणावं या माणसाईले, पाणी आले मौदात झाले,

0: कुठे गेले हो? हे घ्या पाण्याची वॉटर बॅग तुमच्या पाशी.
1: तू काय करते हो?
0: एक मिनिट, मी माझं वजन मोजतो.
1: मागच्या महिन्यात किती वजन होत तू?
0: 78 किलो.
1: उभी राहायच्या काट्यावर? टाक रुपया. अवय रुपया टाक ना आधी.
0: अजून तिकीट झालं नाही बाहेर.
1: कस येईन? तू वजन वाढलं ना? तुझ्या वजनानं ते मशीनच बंद पडली ना. चाल उतर खाली.
0: गेला फुकटचा रुपया. आता कुठे घेता, कुठे चालता, कुठे नेता सांगा.
1: चल आता दवाखान्यात.
0: अगोदर बगीच्यात जाऊन आपण शिदोरी आणली ना, मी खाऊन घेऊ ती पहिली.
1: जियावर मोठा जोर आहे तो. खाण्या पिण्याची फिकर पडते हमेशा. अगोदर दवाखान्यात जाऊ. चाल पैदल, तेवढंच वजन कमी होते.
0: दवाखाना किती दूर आहे? व
1: जुन्या शहरात आहे.
0: आय ग, तो पहा कोण आहे ते.
1: कोण?
0: तो हॉटेलवाला एकटाच बसला आहे.
1: बसू दे.
0: हॉटेलात कोणीच नाही वाटते.
1: नसू दे.
0: तो आपल्याकडे पाहून राहिला. पापा पापा
1: पाहू दे.
0: अरे चलता का ते तू
1: कायले.

0: काय
1: काय
0: धज्जा सोडा, किती टाका लागते?
1: चाल मुकाट्याने रिकामे धंदे करू नको,
0: जाऊ दे. तुमच्या आपल्या नेहमीच कोणाच्या दवाखान्यात जावं लागतं आपल्याला?
1: मालूचंद वैद्याच्या.
0: म्हणजे का जडी बुटी वाल्याचा दवाखाना आहे का काय? आता
1: लोक सुया वया घेतल्या, आता पक्की घेऊन पाहू. चल पटापट.
0: पक्की या बेपटीत हाय वाटते दवाखाना.
1: चल पुढच्या, चल पुढे.
0: हाय का डॉक्टर साहेब?
1: या या या या बसा, बोला काय तकलीफ आहे? अहो हिच वजन जास्त आहे, दर महिन्याले 1.5 किलो वाढते. वय किती आहे?
0: 36.
1: तुम्ही उपास करता का? अहो डॉक्टर साहेब, उपासाच्या रोजी लय खाते, 4 खेप उसळ खाते, 1/2 किलो शेंगदाणे आणि 1/2 किलो साबुदाणा, पिंड खजूर, भगर. तुम्ही थांबा हो, त्यांना बोलू द्या.
0: डॉक्टर साहेब, मला लय लय लय भूक लागते, कमी जेवली की चक्कर येते.
1: रोजच्या किती पोळ्या खात?
0: मी का सकाळून 5-6 आणि संध्याकाळी 6-7.
1: म्हणजे खुराक चांगला आहे की तुमचा? अहो साहेब, तिसऱ्या रोजी मले चक्की उंदळण आणा लागते ना. तुम्ही बोलू नका, बाईला बोलू. बर, तुम्ही लहानपणापासून अशाच लट्टा आहात का?
0: नाही डॉक्टर साहेब, पहिले बरी होती, पण ह्या आजार झाल्यापासून जरा जास्त झाली.
1: कशाच आजार झालं?
0: थायराइड म्हणतात ना ते.
1: रनिंग काही करता का? नाही,
0: मले पैताच येत नाही. पळाली गेली की हातापायाला एक गोळे येतात, खालीच बसा लागते.
1: दोरीवरच्या उळ्या मारता की नाही?
0: एक खेप मारले होते, तोंडावर चाप पडली.
1: दिवसा तुम्ही झोपता का?
0: हे बेस विचारलं बघा, दुपार जेवली की मले झोप पचती.
1: झोपू झोपू जाळी झाली नाही डॉक्टर साहेब, मी हिच्या सोबत लग्नात गेलो की लोक मलेच हसतात. हिच्या पुढे मी बारकुसाच दिसतो ना. काही हरकत नाही, मी 1 महिन्याची औषधी देतो, रोजची 1 पुडी घ्यायची.
2: डॉक्टर साहेब, आता आपलं पाव बापा.
1: तुमचं काय आहे?
2: महा वजन फक्त 40 किलो आहे. बायको माझ्या डबल आहे, आपलं वजन वाढलं पाहिजे अशी औषधी द्या बाबा.
1: तुम्ही किती जेवता?
2: 1 पोळी अंद तदळूक जराशी दाळ तिच्या संग. मले जास्त धकतच नाही ना, चहाच लय पितो बाबा.
1: चहा आपल्याला पाहिजे नाही. हा चहा बंद करा.
2: चहा पिला नाही की झोपच येत नाही हो डॉक्टर.
1: फक्त 2 टाइम चहा घ्या. हे दोघायचं औषधी घ्या, हे बाईची औषधी आणि हे तुमची औषधी, अलग अलग ठेवा.
2: किती झाले हो?
1: दोघांचे 100 रुपये. 1 महिन्यानंतर पुन्हा या.
2: आता एक एक टक घेतली तर चालते काय हो डॉक्टर साहेब?
1: घ्या दोघांनी एक एक पुडी खाऊन घ्या, हे पाणी घ्या.
0: अव माय सत्यानाश झाला.
1: अव काय झालं हो?
0: तुमची फक्की म्या घेतली आणि माय फक्की तुम्ही घेतली ना.
1: तरी मी तुले म्हणो की पुळ्या अलग अलग ठेवजो. हा झाला ना धिंगाणा? वा रे वा बाय.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सात्विक प्रेमाची भूक. मनुष्य घेतो तेच देतो. मी पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले, पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुलं रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवलं. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली आणि ती खिसली. हळदीची पानं पुसली. कोळिष्टक पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळाचं पीठ काकसात मिसळतात, गुळ घालतात, मग ते हळदीच्या पानावर पातळ पसरावायचं, निंबर झाकण घालावायचं. घरची पूजा संपत आली. आंग्रासाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी पक्वान्न कोकणात खातात. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदानं जेवणं झाली. त्या दिवशी मला फार आनंद झाला होता.
6: श्यामला वाढ गा आणखी पातोळा, माझा म्हणून एक वाढ.
5: वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हाच कधीच केली नाही. अंगणातले गवत बिनून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवाला 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद वेळेस रागावणे, बोलणे मारीत नसत. आमची जेवणं झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला आणि म्हणाला,
7: आई आई जाऊ.
5: कुठं रे बाबुले,
7: आईला आहे माहीत, जाऊ का? जा,
5: पण तिथं श्लोक भीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावानं हाक मारी. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारलं, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जायचंय.
7: चावट आहे तुला. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावाय असेल.
5: लबाड फुटला आणि तिथं ठाकुलीवर बसून मोठमोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. त्यांना अन्न नसतं गोड लागलं, घास नसता गिळवला. एखाद वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात,
8: कुणी आठवण काढली,
6: गजून की श्याम न?
7: श्याम मी असे आजारी, मी नाही हो फार दिवस जगायचे, आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल, त्यांना भाऊ बहिणी कोणी पोषित नाहीत, गरीबाला कोण, तुम्ही मुलगे, तुमच्याकडे पाहूनच ते जगतात, तुमचेच त्यांना सुख, असं म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला, पुन्हा म्हणाली, श्याम ते नेहमी म्हणतात असतील बाळ तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ, तुम्ही काळ नका हो, जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या। आईचं जीवन झालं, मीही तिला मदत केली, पाणी लावून पाट उचलले, पाटावर शीत पडलेले असते म्हणून पाणी लावून चालतात, पूजेची भांडी उपकरणी जमवली आणि बाहेर घासावयास नेली, आईनं भांडी घासली, मी विसळली, नंतर आईनं ताकाची दह्याची विरजण काढत पाण्यानं धुतली, सदानंद लहानशी कोंडुली धुतली, त्याच्यासाठी दूध विरजण ठेवावे लागे, विरजणे धुन तिनं चुली मागत शेकत ठेवली, दुधाने खाली विस्तव हवा का तिनं पाहिलं, याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती, आम्ही ओटीवर बसलो वडिलांजवळ, फऱ्या मऱ्याने आम्ही खेळलो, प्रत्येक वेळेस ते आमच्याकडे सुकी काकडी लावीत, माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले, आईनं माझं धोतर फाटलेलं होतं ते ठिगळ लावून दिलं, रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली, जेवायचं कोणालाच नव्हतं, आईनं फोडणी देऊन ताकतही केली होती, पहाटे आम्ही उठलो, मी आंघोळ केली, आईनं भात ठेवला होता, उडदाचा पापड आणि मेथकूट तिनं वाढलं, भातात दोन तोंडलीही तिनं टाकली होती, मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती, माझं जेवण झालं, मी जावयास निघालो, आईच्या पाया पडलो, आता संक्रांतीस ये हो, पायफार दुखत असले तर गाडी करून ये, एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे दोन आणे आणि याव, जप हो, असं आई म्हणाली, वडिलांना नमस्कार केला, श्याम
6: मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ, नीट वाद, अभ्यास कर,
7: ते म्हणाले, नंतर उघा धाकट्या भावास कुरवळून निघालो, ढिहळ्यापर्यंत वडील पोचावयास आले, आमच्या गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बिहळ्याचे झाड आहे, ते माघारे गेले आणि मी एकटाच चालू लागलो, आई बापाचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो, मी दापुलून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावं म्हणून मी रडत होतो, आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळं हृदय भरून येऊन रडत होतो, सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू, वाटेत एक वाटसरू मला भेटला,
6: का रे मुला रडतोस, तुला कुणी कुणी नाही का,
7: मी त्याला म्हटलं, माझे आई बाप आहेत ना,
6: ते तुझ्यावर प्रेम नाही का करत, तुला घालून लावलं की काय त्यांनी,
7: नाही ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत चाललोय, थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून म्हणून मला वाईट वाटतंय, त्यांच्या प्रेमास मी कसा उत्तर आई हो, खरंच कसा बरं उत्तर आई हो, या विचारानं मला रडू येत आहे,
4: विचार येतो काळापासून।

0: आहे असे भरपूरच उपक्रम राबवतो.
1: आज सुद्धा आपल्या सोबत आहे.
0: छान वाटलं आम्हाला ते म्हणजे.
1: वा छान. कुठले कुठले तुम्ही राबवत असतात याविषयी?
0: तो आम्ही काही वेळेस परिपाठाच्या वेळेस वगैरे असं मुलांकडून, म्हणजे सर्व मुलं असताना. आता काही वेळेस काय होतं की लहान जे मुलं असतात ते फक्त, त्यांना फक्त बोलता नाही येणार पण ते फक्त ऐकत असतात, की मग त्यांच्यासाठी फक्त ऐकण्यासाठी श्रवण व्हावं त्यांचं. म्हणून आम्ही परिपाठामध्ये सुद्धा काही वेळेस हे उपक्रम घेतो स्पीकिंग.
1: किती वर्षांची सेवा आहे तुमची?
0: 28 वर्ष सेवा झाली.
1: वा, 28 वर्षापासून तुम्ही हे ज्ञानदानाचं कार्य करीत आहात. छानच. मॅडम मला सांगा ना, विनोबा ऍप ज्या वेळेला तुमच्या हाती आलं, म्हणजे आता कळालं की हे विनोबा ऍपवर तुम्हाला काम करायचं आहे, त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला कसं वाटलं आणि त्यानंतरचा त्याचा इफेक्ट कसा होता?
0: आम्हाला सगळ्यांना मॅडम पहिल्यांदा विनोबा ऍप डाऊनलोड करायला सांगितलं. मग आम्ही ते डाऊनलोड केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही थोडस दुर्लक्षच केलं, म्हणजे काय आहे ते प्रोसेस काही माहितीच नाही. पण काही ज्या ऍक्टिव्ह टीचर्स होत्या त्यांनी त्या पद्धतीने थोडंसं काही काम केलेलं असेल. मग इथे आपले आत्ताचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन आलेले होते मागच्या वर्षी, कालच वर्ष झालं त्या गोष्टीला. मग त्यात माझ्या दोन एक मैत्रिणी पण आलेल्या होत्या. मग आमचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांचा सत्कार वगैरे झाला. तोपर्यंत मी त्या उपक्रमात नव्हती पण, म्हणजे ते कसं म्हणजे बघितलं पण नव्हतं ओपन करून. मग त्यांना माहीत पडलं आमचे जे केंद्र प्रमुख आहेत शाळेत शिक्षक वगैरे, मॅडम तुमच्या मैत्रिणी इतक्या पुढे जात आहेत तुम्ही का बरं काम नाही करत? सर अजून ओपनच नाही करून बघितलं. तर म्हणे ठीक आहे, म्हणे तुम्ही काम सुरू करा म्हणे मॅडम. म्हणे म्हणजे केंद्र प्रमुखांनी सक्ती केली थोडीशी. पण त्या सक्तीचा फायदा असा झाला की ज्या ज्या महिन्यात मी काम करायला सुरुवात केली त्याच महिन्यामध्ये मला डिस्ट्रिक्ट लेवलचा पुरस्कार.
1: वा छानच.
0: आणि त्याच्यानंतर लगेच क्लस्टर लेवल आणि नंतर मग तालुका स्तरावर तिन्ही पुरस्कार 3 महिन्यामध्ये मिळाले.
1: अरे वा. बऱ्याचदा शिक्षकांना म्हणजे रोज एक नवीन चॅलेंजिंग असतं, म्हणजे आज नवीन काय येणार आपल्या कामाशी, काम वाढणार कुठलं असं वाटत असताना हे ऍप तुमच्या कामी आलं आणि ते खूप फायदेशीर उपयुक्त सुद्धा तुम्हाला ठरलेलं आहे. Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching. तर विद्यार्थी काही वेळेला असे असतात की त्यांना शाळा नकोशी वाटते, किंवा काही विद्यार्थी येत नाहीत, किंवा आपण म्हणूया की कॉन्व्हेंट स्कूलचा किंवा इंग्लिश मिडियम स्कूलचा वाढता कल, हे सगळ्या कारणांमुळे परिणामी तुमच्या मराठी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यावर परिणाम झालेलाच आहे. तर अशावेळी तुमची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय नेमकं करता?
0: पटसंख्या वाढवण्यासाठी विशेषत आम्हाला प्रसंगी आम्हाला पालकांना खूप कन्व्हिन्स करायला लागतं. आणि ऍक्च्युअल शाळेमध्ये जे उपक्रम होतात ना, म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगते ना की गणपतीच्या काळामध्ये गणपतीची मूर्ती बनवणं, रक्षाबंधनच्या आधी राख्या बनवणं, त्याचप्रमाणे आता समजा गावामध्ये पोळा कसा साजरा होतो त्याच्या आधी आमची चर्चा होते. चर्चा म्हणजे अशी असते की परिपाठामध्ये समजा मुलांना विचारलं का रे तुमच्याकडे पोळा कसा साजरा होतो, मग त्यानुसार ते थोडस हा चला मग उद्या याच्यावर थोडस तुमच्या जसं साजरा होईल तसं लिहून आणा तुम्ही. प्रत्येकाचं शब्द वेगळे असतात, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. म्हणजे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा किंवा रंगभरण स्पर्धा, अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा आम्ही तिथे शाळेमध्ये राबवतो.
1: अच्छा.
0: समजा तिथे काही वेळेस परिपाठामध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीने घेतो की 4 शब्द दिलेले, त्याच्या 4 शब्दांवर तुम्ही पूर्ण गोष्ट सांगायची मुलांनी. हा आमचा अभ्यासक्रमाचाच भाग आहे.
1: बरोबर.
0: पण ते ज्यावेळेस आपण परिपाठामध्ये घेतो तेव्हा ते जे छोटे मुलं असतात ना ते पण मोठ्यांचं अनुकरण करतात. आणि त्या पद्धतीने मग ते पण काहीतरी मी पण सांगतो मॅडम. म्हणजे मी सांगते ना की हा कोरोनाचा काळ ज्यावेळेस होता त्यावेळेस, त्याच्यानंतर शिवजयंती आली, शिवजयंतीच्या वेळेस ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धा झाली तर त्यावेळेस माझ्या वर्गात माझ्याकडे दुसरीचा आणि पहिलीचा वर्ग होता, मॅडम आमला बी काहीतरी द्या म्हणे आईराणीमध्ये
1: त्यावेळेस त्या भागात,
0: आम्हाला पण काहीतरी द्या तुम्ही. मग मी त्या मुलांना शिवाजी महाराजांवर अशा चारोळ्या लिहून दिल्या त्या, तर त्या सुद्धा ते मुलं पहिलीचे मुलं पाठ करून आलेले.
1: काय बात आहे.
0: आणि मग आपण पालकांना त्या मुलांना कौतुक म्हणून आपण सांगतो पालकांना सांगायचं, स्टेटसला ठेवायचं. तर त्या दिवशी सगळ्या पालकांच्या स्टेटसला तेच होतं मॅडम.
1: वा वा. हे एक वेगळं मोटिवेशन असतं खरंच.
0: त्याचप्रमाणे कसं असतं सक्सेस फोटो म्हणतो आपण, की आता काही वेळेस चला मी तुमच्याबरोबर फोटो घेणार, केव्हा घेणार, किंवा मी तुम्हाला चॉकलेट देणार किंवा देणार, ज्यावेळेस तुम्हाला हे गणित येईल त्यावेळेस तुमच्या बरोबर फोटो घेणार किंवा घेणार, ज्यावेळेस तुम्ही याच्यात सक्सेस होणार. आणि विनोबा ऍप आल्यानंतर तर मग असं झालं की आम्ही मग चला ज्याचा छान उपक्रम त्याचा व्हिडिओ तयार करून मी विनोबा ऍपला टाकला. आम्हाला कमीत कमी दररोज 4 व्हिडिओ आम्ही अपलोड करू शकतो.
1: अरे वा, अरे वा.
0: करू शकतो. तर त्या पद्धतीने मग प्रत्येकाची एक चढावड असते ती.
1: हो,
0: मी
1: काय नवीन करू दाखवू शकते आज,
0: काय नवीन दाखवू शकते आज.
1: करेक्ट करेक्ट. आणि मुलांचाही तितकाच प्रतिसाद तुम्हाला छानपैकी मिळत असेल त्यासाठी. व्हिडिओ बनणारे म्हणजे वेगळं काहीतरी आहे, त्यात मी पण पार्टिसिपेट झालो पाहिजे, त्यामुळे नक्कीच मुलांना त्यात आवड निर्माण होऊन ते सहभाग देत असतील नक्कीच. तर खूप छान, तुम्हाला विनोबा ऍप खूप उपयुक्त ठरत आहे थोडक्यात म्हटलं
0: तर. कसं असतं, फक्त आपलंच नाही तर बाकीच्या जे अदर जे शिक्षक असतात, की ज्या शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले असले की जे आपण राबवत नाही समजा शाळेत, ते पण आपल्याला नवीन काहीतरी
1: प्रत्येकाकडनं नवीन शिकायला मिळतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात,
0: अनुभव वेगळे असतात
1: आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात, तर त्या आपण कंटिन्यू करू शकतो आपल्या क्लासमध्ये, आपल्या शाळेमध्ये. बरोबर, खूप छान आहे. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर मला मॅडम सांगा ना, असं विचारावं असं वाटतंय तुम्हाला की जुनी शिक्षण पद्धती आणि आता परिवर्तन झालेली नवीन शिक्षण पद्धती यात तुम्हाला नेमकी तफावत कुठे जाणवते, फरक कसा जाणवतो?
0: तफावत अशी आहे मॅडम, पहिल्यांदा शिक्षक केंद्रित पद्धती होती.
1: म्हणजे
0: शिक्षक सांगतील ती, आता आम्हाला मुलं सांगतात त्याप्रमाणे जावं लागतं.
1: अगदी बरोबर.
0: आणि
1: जनरेशन गॅप मोठा झाला आणि बदललंय सगळं.
0: बरेचदा म्हणजे कसं माहिती का, की आता पहिल्यांदा शिक्षण पद्धती कशी होती की एवढंच एक 4 प्रश्न दिले तुम्ही घोकंपट्टी करून येणार, तेवढंच शिक्षक वर्गात घेणार. आता तसं नाही राहिलं. आता म्हणजे अभ्यासक्रम पण असा झालेला आहे की मुलांनी पुस्तकामधून काहीतरी शोधावं,
1: राईट,
0: काहीतरी वेगळं त्यांनी म्हणजे स्वीकारावं,
1: क्रिएटिव्हली काहीतरी करावं.
0: मग त्याच्यासाठी मग आपण सांगतो, मग मी त्यांना सांगते, आता काही वेळेस जर भाषण वक्तृत्व स्पर्धा असते, तुम्ही लिहा निबंध, तुम्ही लिहा भाषण, आम्ही नाही देणार. मग कस काय लिहिणार तुम्ही, तर मोबाईल घ्या पप्पांचा. तर मुलं स्वतः ते सर्च करतात, मोबाईल मधून ते सगळं सर्च करून ते लिहितात, पाठांतर करतात. म्हणजे तेच नाही आता किल्ल्यांची माहिती किंवा काही, आता आपले आम्ही जे प्रकल्प वगैरे मुलांना देतो तर ते प्रकल्प ते कुठे कुठून तरी शोधून ते बरोबर
1: साहजिक त्यांचा एक्स्ट्रा अभ्यास सुद्धा त्यामुळे नक्की होतो.
0: आणि ते कसं आहे की मोबाईल ते हँडल करतात, आपल्याला इतकं जमत नाही इतकं त्यांना जमतं.
1: वा, आपण बऱ्याचदा म्हणतो मोबाईलचे फार डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण काही काही वेळेला मोबाईल आपण पॉझिटिव्हली हे तंत्रज्ञान जर हाताळलं तर नक्कीच आपल्याला त्याचा चांगला उपयोग सुद्धा.
0: फक्त पालकांनी मुलगा आपला मुलगा काय करतोय मोबाईल हातात घेतल्यानंतर बघत राहील
1: हे लक्ष देणं जरुरी आहे. खरंच
0: बघत राहील पाहिजे. जर आपण असं सोडून दिलं तर मुलं वेगळ्या याच्याला पण जाऊ शकतात.
2: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: तुमच्या 28 वर्षांच्या प्रवासात तुमचा असा आता क्षण आला का तुमच्या आयुष्यात की तो खूप लक्षात राहिला, किंवा असा एखादा भावनिक क्षण की मेमोरेबल आपण इन्सिडेंट म्हणतो, तर त्याबद्दल सांगा ना आम्हाला.
0: क्षण म्हणजे असं म्हणता येईल मॅडम की जिल्हा परिषदेच्या सर्व्हिसमध्ये कसं असतं की आपण कितीही चांगलं कार्य केलं किंवा काही केलं तरी आपण बरेचदा ते पुरस्कार वगैरे तिथपर्यंत जात नाही किंवा आपण त्याच्या मागे पण पडत. पण ह्या विनोबा ऍपमुळे आज ज्यावेळेस माझा सत्कार झाला त्यावेळेस आयुष प्रसाद सरांच्या हस्ते माझा सत्कार झाला त्यावेळेस. तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे तो एखाद्या जिल्हा पुरस्कारापेक्षा छोटा नव्हताच,
1: अविस्मरणीय.
0: अविस्मरणीय,
1: खूप छान, खूप छान.
0: म्हणजे आपण पुरस्काराच्या मागे पळत नाही पण मागे न पळता सुद्धा तो पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेस, किंवा तुम्ही आज मला इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे, हा पण एक अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आपण जेव्हा एखादं कार्य करत असतो निस्वार्थपणे, पण कोणीतरी त्या कामाची दखल घेतं आणि त्यासाठी आपला सन्मान करतं, ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि त्यातून वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो खरंच अविस्मरणीय सुद्धा असतो. खूप छान सांगितलं तुम्ही.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मला सांगा ना, आजच्या नवीन युवकांना तुम्ही काय सांगाल, जे या शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छितात, कार्य करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना इथे यायची इच्छा आहे एक तर पूर्ण समर्पण त्यांनी द्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं म्हणजे सर्व म्हणजे अगदी तंत्रस्नेही होणं, त्याचप्रमाणे सर्व स्वतः डिजिटल होणं, हे सगळ्यात जास्त
1: टेक्नोसेवी असणं महत्वाचं आहे,
0: असणं खूप गरजेचं आहे. तर मग या शिक्षण क्षेत्रात यावं, नाही तर मग आता पहिल्यांदा कसं होतं की नाही पुस्तकापर्यंतच एक ज्ञान सीमित होतं, तसं आता राहिलेलं नाहीये.
1: बरोबर.
0: आता काही शाळांवर आता अजून आपल्याकडे नाहीये पण अजूनही नगर किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये काही शाळांवर असं आहे की ते मुलं कोडिंग करायला लागलेले.
1: राईट. बरोबर.
0: आता आमच्या आम्हाला पण त्यांनी कोडिंगसाठी ट्रेनिंग देणार आहेत ते, तर म्हणजे ते सुद्धा मुलांपर्यंत आतापासून जर पोहोचलो तर अगदी छोटे छोटे मुलं सुद्धा ते करू शकतात. तर म्हणून जर असे जर शिक्षक जर खरोखर या क्षेत्रामध्ये आले तर आपला भविष्यकाळ अजून खूप चांगला राहील.
1: नक्कीच नक्कीच. असं म्हणतात की शिक्षक हे समाज परिवर्तन घडवण्याचं महत्वाचं कार्य करत असतात, पण त्यासाठी डेडिकेशन आणि स्वतःला अपडेट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे, असं तुमचं मत आहे. खूपच छान मॅडम.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: पण मला सांगा ना, काही वेळेला मुलं असतात अबोल असतात, काही बोलत नाही, त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी असतो, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही नेमके कुठल्या ऍक्टिव्हिटीज राबवता शाळेत?
0: मॅडम, म्हणजे त्या अबोल मुलांना बोलक करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ना त्यांच्याजवळ जाऊन बसायचं. फक्त आपण फक्त जाऊन बसतो, हळूहळू हळूहळू त्यांच्याशी गप्पा मारायला लागतो. पहिलीला हा अनुभव खूप येतो आम्हाला, पहिलीचा वर्ग ज्यावेळेस असतो मग ते मग काही काही खूप बोलके असतात, काही एकदम अबोल असतात, मग हळूहळू हळूहळू ते एक्सप्रेस व्हायला सुरुवात होतात. अरे म्हणजे मॅडम म्हणजे आपल्या घरच्याच आहेत बॉस,
1: ते अटॅचमेंट होऊन जाते. बरोबर. आणि ते बोलके होतात.
0: हा मग अरे तुझी आईने आज काय स्वयंपाक केला, अगदी आम्ही हे पण
1: विचार मुलांशी मुलांच्या कलाने घेतलं की ते आपल्याशी अटॅच होतात आणि रुळतात.
0: तू डब्यात खाऊ आणलाय काय आणलाय, मग मला पण दे ना. मग अगदी त्यांच्या डब्यातला एवढासा खाऊ असे ना, असे भेळ मुरमुरे जरी आणले मॅडम घेता का तुम्ही,
1: त्यांचा आनंद गगनात मावेना असा होतो की मॅमने माझ्यातला घेतलं म्हणजे खूप काही त्यांना असं
0: आपल्यातलाच आहे.
1: बरोबर.
0: जो अबोल पण आहे ना तो
1: त्यांच्या कलाने घेतलं की बरोबर होतं. छान.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: या पुढच्या आयुष्यात तुमच्या भावी प्रोजेक्ट काय असणार आहेत परिवर्तन घडवण्यासाठी, तुम्हाला काय वाटतं की एखाद्या शिक्षकाने काय केलं पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण समाजामध्ये बघतो की मुलींवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत, तर घरापासून विशेषतः घरापासूनच आई आई वडिलांनी या सगळ्या गोष्टी मुलांना बिंबवल्या पाहिजेत. आता ऍक्च्युअल आता आपण युट्यूबला वगैरे काही व्हिडिओज किंवा रील्स बघतो, त्याच्यामधून बरंच बिंबवलं जातंय, ते रील्स पण चांगल्या पद्धतीने येत आहेत. पण हे सगळं म्हणजे आपला भारत म्हणजे एक विश्वगुरु होण्याच्या तयारीत आहे.
1: राईट. बरोबर.
0: आणि जेव्हा आपण विश्वगुरु होतोय तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पासून आपण बाजूला व्हायला पाहिजे.
1: ते संस्कार घडवणं खूप महत्त्वाचं,
0: मुलांवर ते संस्कार आई वडिलांनी घडवणं खूप गरजेचं आहे. आता मध्यंतरीचा काळ कसा गेला की सगळेजण फक्त पैशाच्या मागे धावत आहेत, पण आता परत एकदा हा काळ आलेला आहे बघा कोरोनापासून की नाही आपल्याला पैसा कमी असेल तरी चालेल पण आपले मुलं चांगले घडले पाहिजेत.
1: बरोबर आहे. सामाजिकतेचं भान बरेच जण जपण्याचा प्रयत्न करतात,
0: प्रयत्न करायला लागले
1: आणि ते शिक्षकांच्या माध्यमातूनच अधिक शक्य आहे असं मलाही वाटतं.
0: शिक्षकांच्या माध्यमातून पण आणि विशेषतः महिलांकडून ते सहज शक्य आहे.
1: राईट.
0: असं मला वाटतं.
1: अगदी छान.
0: लेडीजने महिलांनी जर ठरवलं ना घरात, आईने जर ठरवलं, एक एक सुविचार सांगावा असं वाटतं मला की जिथे आई पॉवरफुल ते घर ब्युटिफुल.
1: वा सुंदर सुंदर मेसेज तुम्ही दिला याच्या संवादातून. तर खरंच एक विद्यार्थी घडवणं म्हणजे एक मातीचा गोळ्याला आकार देण्यासारखं असतं आणि हे ज्ञानदानाच्या कार्यातून शिक्षक करत असतात आणि विद्यार्थी घडवत असतात आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे घडवण्यात शिक्षकांचा मोठा हात असतो आणि हे असंच कार्य आपल्या सौ जयश्री राजेश बारड मॅम करताहेत आपल्या प्राथमिक शिक्षणातून असो. कारण खरं म्हणजे ना, मोठ्या वयोगटाला शिकवण्यापेक्षा लहान वयोगटातली जी विद्यार्थी असतात त्यांना घडवणं हे खरंच खूप महत्त्वाचं आणि कठीण काम असतं असं मलाही वाटतं. तर ते मॅम करताहेत, तर नक्कीच या संवादातून आपण बरंच काही शिकलो आणि बरंच काही मार्गदर्शन आजच्या या संवादातून आपल्याला मिळालं तर असेच नवनवीन अनुभव घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत विनोबा म्हणे या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपलब्ध झालात त्याबद्दल रेडिओ मन भवनच्या टीमतर्फे मी आपले हार्दिक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: श्रोत्या हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, KCE सोसायटीच्या मोजीजठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि खानदेशात पहिल्यांदाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा डिग्री कोर्स, डिग्री प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आज आपण या अभ्यासक्रमाविषयी किंवा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न असतात त्याबद्दल या मुलाखतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कोर्सेसबद्दल. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: तुमचं स्वागत आहे या रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये. मॅम, त्या आगळ्या वेगळ्या डिग्री कोर्सबद्दल आपण बोलतोय आणि क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन कोर्सेस मला वाटतं यात आहेत, तर याची संकल्पना कशी आणि नेमकं काय स्वरूप आहे?
3: KCE सोसायटीतर्फे मी प्रथम सर्वांचं स्वागत करते. आणि मला असं वाटतं की काहीतरी नवनवीन आणि आत्ता सध्या आपली जी व्यवस्था चालू आहे त्याला अनुरूप असे काहीतरी कोर्सेस पाहिजे, म्हणून आम्ही काही चर्चा करत होतो. त्याच्यामधनं असं लक्षात आलं की आत्ताच शासनाने एक धोरण काढलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक फॉरेन्सिक लॅब कंपल्सरी पाहिजे, नाहीतर प्रत्येक छोट्या छोट्या गुन्ह्याच्या तपासाकरता इथून नाशिक किंवा पुणे इतकं लांब जाऊन त्याच्याकरता आठवडा 15 दिवस असे सुद्धा त्याच्यामध्ये जात होते. मग जर प्रत्येक ठिकाणी ती लॅब तयार असेल तर त्याच्या अनुसार आपल्याला अभ्यासक्रम पण द्यावे लागतील. म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा विषय विचारात घेतला आणि आता याच सत्रापासून त्याची आपण सुरुवात करतो आहोत. तर आयडिया असा आहे की अशा प्रकारच्या पद्धतींची गरज आहे, अशा अभ्यासक्रमाची गरज आहे आणि म्हणून त्या गरजेनुसार आपण याची संकल्पना मांडलेली आहे.
2: अरे वा, विज्ञान आणि कलाशाखा यांचा एक अनोखा संगम आहे हे दोन कोर्स वेगवेगळे असले तरी, आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंचा हा अभ्यास करणं हे जरासं चॅलेंजिंगच आहे, पण तुम्ही ती सुरुवात केली ही खूपच छान गोष्ट आहे. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
3: मी प्रथम तर असं सांगेन की क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन वेगळे विषय यासाठी ठेवलेले आहे की फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जास्त डॉमिनंट सब्जेक्ट राहतील. त्याच्यानंतर झुओलॉजी, बायोलॉजी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आहे. पण जे जॉब्स विद्यार्थ्यांना मिळतील किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतील, फिजिक्स बेस किंवा केमिस्ट्री बेस म्हणून जाऊ शकतील, म्हणून याला तशी पण डिमांड आहे. आणि विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करावा कारण की याची गरजही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुढे त्यांचे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहे ते चांगले मिळू शकतात. क्रिमिनॉलॉजी असं आहे की त्याला आपण ड्युअल डिग्री म्हणून घेतलेलं आहे, पण जसं BSc इन फॉरेन्सिक सायन्स म्हटलंय तसं याला BA डिप्लोमा म्हणून क्रिमिनॉलॉजी आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की तसं आपल्या काही फॉर्मॅलिटीज विद्यापीठाकडनं कॉलेजकडनं ज्या व्हायच्या असतात त्या झाल्या कीच आपल्याला BA फुलफ्रेश 4 वर्षाची डिग्री कोर्स प्रमाणे करता येईल. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप बघता आणि फॉरेन्सिकचा स्कोप बघता, फॉरेन्सिकचा स्कोप अधिक असल्यामुळे त्याला डिग्रीमध्ये आम्ही पहिले टाकलेला आहे आणि क्रिमिनॉलॉजीला आता डिप्लोमा जरी आम्ही दिला तो 6 महिने किंवा 1 वर्षाचा असू शकेल आणि त्याच्यामध्ये पोलीस सायन्स जो आहे, क्रिमिनल लॉ आहे, या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी, थोडंफार फिलॉसॉफी आणि त्यानंतर सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असे 4 विषय अतिशय महत्वाचे आहे की त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना जॉब पण मिळू शकतो.
2: नक्कीच संधी आहेत, पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात?
3: अगदी बरोबर. हा जो क्षेत्र आहे तो आता सगळा बऱ्याच खात्यांशी जोडलेला आहे. तर पहिले जसं मी सांगितल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट भरपूर रिक्रुटमेंट होऊ शकते. सीबीआय सीआयडी अशा भागांमध्ये पण याची गरज असते. आणि जर फॉरेन्सिक सायन्सचा व्यक्ती असेल तर या पद्धतीची ट्रेन्ड व्यक्ती हवीच असते. म्हणजे मी एका व्यक्तीशी आता बोलत होते तर त्यांनी सांगितलं की समजा 10 अशा लोकांची डिमांड आली तर आम्हाला 3 मॅक्सिमम पुरवता येतात. म्हणजे अजून आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आहे.
4: अच्छा अच्छा.
3: हा. आणि त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो असा एक सेक्शन असतो, त्याच्यातही गरज असते. सायबर क्राईम युनिट आज
4: बरोबर
3: खूप वाढत, म्हणून सायबर क्राईम मध्ये अतिशय त्याची डिमांड राहणार आहे. लीगल कन्सल्टन्सी लागतेच, कारण की एकदा काही पण घडलं गुन्हा प्रस्तुपाचं की त्याला लीगल ही बाजू येते. मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी जसं मी आता सांगितलं त्या वाढतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक लॅबमध्ये कदाचित 5-5, 10-10 रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये राहू शकतील. रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्याशी जोडलेले तिथे त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज पण भरपूर आहेत आणि हळूहळू टीचिंग आणि अकॅडमियामध्ये पण याचा उपयोग आपल्याला दिसेलच.
4: खरंय खरं
3: मला वाटतं प्रचंड याचा उपयोग आपल्याला दिसतो. क्रिमिनॉलॉजीचं जर म्हटलं तर एनजीओ मध्ये पण याचा उपयोग आहे.
4: अरे वा.
3: कारण की तिथे समजा आपल्याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची गरज पडली किंवा समजा काही फिलॉसॉफिकल पण आजकाल कन्सल्टन्सी असते तर ती पण द्यायची गरज पडली तर त्याचा एक विशेष भाग म्हणून हे होऊ शकतं. आणि शेवटी समाज अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन स्ट्रक्चर हे सगळं समजून घेण्याकरता अशा विषयांची गरज आहेच.
4: बरोबर बरोबर. खानदेशात पहिल्यांदाच असा कोर्स सुरू होतोय, पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की या अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेजचीच निवड का करावी, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल?
3: हां, अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. एमजे कॉलेजमध्ये उत्तम लॅब्स आहेत.
4: अच्छा.
3: मुख्य म्हणजे जसं आता आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅब जी एमजे कॉलेजमध्ये आहे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे जे ह्युमन इंटरव्हेन्शनशी रिलेटेड बाबी राहतील त्यांचं टेस्टिंग होऊ शकतं आणि त्याचे रिपोर्ट्स पण मुलांना कसे जनरेट करायचे असं त्याचं माहिती आपल्याला देता येते.
4: बरोबर.
3: त्यानंतर आपल्याकडे केमिस्ट्री लॅब आहे आणि केमिस्ट्री तर हा गाभाच आहे या गोष्टीचा. केमिस्ट्री आपल्याकडे उत्तम लॅब असून त्याच्यामध्ये अगदी ब्लड टेस्ट असेल, सॅम्पल कुठलेही टेस्ट असेल बॉडी रिलेटेड तर ते त्याच्यामध्ये करता येईल. चौथं म्हणजे आपल्याकडे झुओलॉजीची लॅब आहे. झुओलॉजीच्या लॅबमध्ये पण सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर फिजिक्सची लॅब आहे.
4: अरे
3: या सगळ्या अद्ययावत आहेतच आणि पुढे जशी जशी गरज पडेल तशी त्याच्यामध्ये वाढ करता येईल. पण आता हे सुरू करण्याकरता आपल्याकडे सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत.
4: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय योग्य अॅटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी व्यवस्था करण्यात येईल?
3: हा, मी तुम्हाला हेही सांगून इच्छिते की आपल्याकडे टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे हे शिकवण्याकरता. आणि जिथे जिथे गरज आहे तिथून आम्ही बाहेरचे लोकांचं पण त्यांना घेणार आहोत. आणि त्यामुळे जर टीचरही बाहेरून आले आणि जसं आपण स्टुडंट्स म्हणाला बाहेरून आलं तर त्यांना राहण्याकरता इथे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. गर्ल्स हॉस्टेल तर आपलं व्यवस्थित आहेच, नवीन बॉयज हॉस्टेल पण पूर्ण तयार झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तिथे राहता येईल. आणि असं मला वाटतं की जवळपास सुद्धा या कॉलेजच्या इथे काही रेंटेड लोक राहतात तर ती पण व्यवस्था, म्हणजे समजा कोणाला काही गरज पडली तर ती पण व्यवस्था आहे.
4: अरे वा. 4 वर्षांचा हा डिग्री कोर्स जर करायचा म्हटला विद्यार्थ्याने तर त्यासाठी काही शासकीय योजना किंवा काही स्कॉलरशिप त्याचं काही आहे का अशी व्यवस्था?
3: आपण ती तशी व्यवस्था करू, कारण की आपण हा जो प्रपोजल आहे तर एक कॉपी शासनाकडे आणि एक आपण विद्यापीठाकडे पाठवतो जी मॅन्डेटरी असते. आणि त्याच्यानंतर आता आपण ऑटोनॉमस असल्यामुळे ते त्यांना फक्त माहिती द्यायची आहे की आम्ही हा कोर्स सुरू केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समजा आपण स्कॉलरशिप्स करता अप्लाय केलं तर ही परमिशन त्यांची जी असते ती मिळाल्यावर या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळू शकेल. ट्युशन फी त्याच्यामध्ये त्यांची माफ होऊ शकते.
4: वा वा. सुरक्षितता आणि अभ्यासक्रम याबद्दल तुम्ही कसं सांगाल?
3: हा, सुरक्षितता म्हटली तर आपल्याला या अभ्यासाने असं समजतं की अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडतात आहे आणि आता आपण पाहतोय की काही प्रकाराचा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामध्ये सायबर
4: क्राईमचा
3: गुन्हा सर्वात मोठा समजला जातो. आपल्या खात्यातनं पैसे जातील का अशी एक भीती लोकांना असल्यामुळे, म्हणजे जशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वाढायला पाहिजे त्याचं कदाचित काही ठिकाणी उलटाही परिणाम होत असेल की लोक त्याचा उपयोग नसतील करत आहे, तर ते सेफ कसं करता येईल हा एक भाग झाला. त्यानंतर रस्ते किंवा उशिरा जर परत कोणी येत असेल, स्पेशली महिला जेव्हा लेट नाईट ड्युटीज करून परत येतात तेव्हा त्यांची सुरक्षितता काय असेल, असे सगळे प्रश्न असतातच. मग तिथे हे जर माहीत असेल आपल्याला तर पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, इन्फॉर्मेशन कशी करायची,
4: म्हणजे सायबर क्राईम युनिट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच मिळेल,
3: दिल्याच जाणार आहे. ते त्यांचा कोर्स कंटेंटच आहे.
4: बरोबर, खूप छान खूप छान. म्हणजे भविष्यातील आपल्या योजना, आपलं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल आणि चांगला जॉब करिअर अपॉर्च्युनिटी हव्या असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. तर विशेषतः हा कोर्स आपला 4 वर्षांचा असणार आहे, फॉरेन्सिक सायन्स, आणि हा डिप्लोमा असणार आहे क्रिमिनॉलॉजीचा,
3: तो 1 वर्षाचा आहे.
4: त्या फी संदर्भात काय सांगाल मॅडम?
3: तर जी फॉरेन्सिक सायन्सची फी आहे ती 24,500 आहे एका वर्षाची. त्याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे, म्हणजे 12,000 आता भरायची आहे आणि नंतर काही गॅप नंतर ते उर्वरित पैसे भरू शकतात.
4: बरोबर,
3: वर्षाची आहे. क्रिमिनॉलॉजीची 8,500 आहे एका वर्षाच्या डिप्लोमाची, आणि त्याला पण 4,000 आणि बाकी उर्वरित अशा ब्रेक आहे.
4: बरोबर बरोबर. ऍडमिशन जर घ्यायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे?
3: हा, तर त्यांनी 12वी समजा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये घेतायचं असेल तर 12वी सायन्स हे त्याला कंपल्सरी आहे. 12वी सायन्स मध्ये त्यांनी हेच असायला पाहिजे, तेच असायला पाहिजे असं नाही. 12वी सायन्स कुठलंही असेल तरी त्याला चालू शकेल, कारण की परत बेस फिजिक्स आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो 12वी मध्ये त्याचं ते पूर्ण होतच, त्याच्यामुळे ते त्याला अपेक्षित आहे. आणि जर क्रिमिनॉलॉजीमध्ये घ्यायचं असेल तर त्याची एक, मला तर वाटते खूपच चांगली एक डिग्री या दृष्टिकोनात नाही की एनी स्ट्रीम, म्हणजे तो सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, आर्ट्सचा असेल, आणखीनही कुठल्या इंटरडिसिप्लिनरीचा असेल, तर तो इथे येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो ॲडमिशन घेऊ शकतो.
4: वा, खरंच खूप सहज सुलभ आहे प्रोसेस पण सगळी, आणि ज्याला आवड असेल या क्षेत्रात येण्याची त्यांनी नक्कीच संपर्क साधावा. यासाठी संपर्क कुणाला साधायचा?
3: हा, एक अजून त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये सध्या तरी पर्सेंटेजची अट नाही आहे. हा, म्हणजे समजा एखादा 45% पासून 90% कुठलाही व्यक्ती असेल पण त्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तो येऊ शकतो. संपर्क साधण्याकरता मी 2 आपल्याला नंबर इथे सांगेन आहे. त्याच्यामध्ये एक नंबर स्वतः माझा आहे, 9423685881, आणि जो शुभम पाटील म्हणून ज्यांचा नंबर आहे तो आहे 9325658605.
4: तर नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या नंबरवर संपर्क साधा आणि या कोर्सेस विषयी अधिक माहिती जाणून घ्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा आणि जागतिक संधीसाठी उत्तम प्रकारे तयार करणार आहे. देशसेवेची आणि गुन्हे तपासाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि अतिशय महत्त्वाची माहिती की जर तुम्हाला या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माहिती घ्या आणि नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबर नोट करून घ्या विद्यार्थी मित्र हो, 9423685881 किंवा शुभम पाटील 9325658605 या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या. तेव्हा आजच्या मुलाखतीत इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार,
3: धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी आजच्या या खास विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत भारतीय शास्त्रीय संगीत विश्वातील एक तेजस्वी अभ्यासू आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व. आपल्या सुरेल गायकीने देश विदेशातील आणि प्रतिष्ठित मंच गाजवणारे संगीत संशोधक, लेखक, रचनाकार आणि मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अतिंद्र सरवडीकर सर. सर, आपलं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: खूप खूप धन्यवाद.
0: गुरु शिष्य परंपरेतून स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभाजी अत्रे यांच्याकडून मिळालेली प्रदीर्घ तालीम, संगीत विषयातील मुंबई विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नवनिर्मिती रागांचे पेटंट आणि संगीत साहित्याची समृद्ध निर्मिती, अशा असंख्य उपलब्धींनी त्यांचा संगीत प्रवास उजळून निघालेला आहे. आज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातील अनेक सुरेल आठवणी आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याशी मनमोकळ्या दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा स्वागत. आणि सुरुवातीला मला आपल्या बालपणातील संगीताच्या आवडीबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर.
1: बालपण म्हणजे माझं संगीतमयच होतं. आणि खरं तर संगीत आयुष्यात असं आलं की ते केव्हा आलं ते कळलंच नाही. कारण माझी आई संगीत शिक्षिका होती आणि तिच्यामुळे जसं अ आई शिकतं लहान मूल तसंच मी सारेगमा सुद्धा शिकलो आणि न कळतच गायला लागलो. मग शाळांमध्ये गाणं, गॅदरिंगमध्ये गाणं, छोटे मोठे कार्यक्रम करणं. आणि मला आठवतं माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी पहिली माझी पूर्ण वेळाची मैफल केली होती गणेशोत्सवामध्ये. आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला. आणि मग वेगळ्यावेगळ्या स्पर्धा, परीक्षा असं सगळं करता करता संगीताची खोली आणखीन समजत गेली. आणि हे किती असीम आहे, किती मोठं आहे ते आणखीन आणखीन समजत गेलं.
0: वा वा, सुंदरच. म्हणजे संगीताशी झालेली तुमची पहिली भेट बालपणीच.
1: अगदी.
0: आपण म्हणतो ना बालपणीचा काळ सुखाचा, तसा तुमचाही सुरेल असा काळ बालपणापासून सुरू झाला.
1: अगदी अगदी.
0: पण मग आपल्या आई श्रीमती वृंदा सरवडीकर आणि पंडित दत्तूसिंग गहरवार यांच्याकडून मिळालेल्या सुरुवातीच्या ज्या आठवणी आहेत त्याबद्दल काही सांगू शकाल का?
1: आई तर म्हणजे आईच होती, त्याच्यामुळे तिच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहायचं. खूप ती शिस्तशीर होती, अगदी कडक तिचा स्वभाव होता. त्याच्यामुळे रियाज करायचा, मेहनत करायची ही सवय लहानपणीपासून तिने लावली. आणि मेहनत केली पाहिजे आणि काहीतरी आपलं नाव झालं पाहिजे हा विचार तिने मनामध्ये रुजवला. त्यानंतर दत्तूसिंह गहरवार आमच्या सोलापूरचेच होते, पंडित विष्णू दिगंबर पारुस्करांच्या परंपरेतले होते. विनायकराव पटवर्धन ज्यांना स्वरचुडामणी म्हणत, त्यांचे ते शिष्य होते. तर त्यांच्याकडेही शिकायला मिळेल. तेही असेच अतिशय शिस्तीचे, कडक शिस्तीत रियाज करून घेणारे असे ते होते. आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. आणि मग पुढे प्रभाताई.
0: वा वा, सखच. संगीत हेच आपलं पुढे ध्येय असणार आहे किंवा मला माझी मंजिल संगीत आहे याची नेमकी जाणीव तुम्हाला कधी झाली?
1: झालं असं जेव्हा 10वी 11वीत होतो तेव्हा मला ज्याला संगीताची नजर येणं म्हणतात ना असं व्हायला लागलं. की आपण ऐकत असतो, परीक्षा देत असतो, स्पर्धेत जात असतो, पण एक जे मनाला स्पर्श करणं आहे गाण्याचं ते त्या सुमाराला जास्त व्हायला लागलं. आणि मी वेड्यासारखं गाणं ऐकत होतो त्या काळात. जेव्हा मी 10वी 11वीत होतो अगदी वेड लागलं होतं, म्हणजे रात्रंदिवस मी ऐकतच असायचो असं होतं. आणि मग त्यातून एका ठराविक पद्धतीच्या गाण्याची आवड लागली. ते गाणं डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या शैलीचं किराणा घराण्याचं गाणं होतं. आणि मग हे गाणं यात आपण पुढे जायचं हे लक्षात आलं. आणि थोडक्यात असं कळलं की गाणं सोडून दुसरं आपण काही करू शकत नाही, ही जी जाणीव असते आपली आपल्याला, तर ती व्हायला लागली. आणि मी खरं सायन्स ग्रॅज्युएट आहे, पण मग 12वीलाच मी ठरवलं होतं की मी कुठे जाणार नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल असं जाणार नाही मी. कारण फार आवडही नव्हती आणि गाण्याशिवाय आपण राहू शकत नाही हे कळलं होतं. म्हणून पूर्ण वेळ गाण्याकडे वळायचं ठरवलं. आणि मग मी 12वी झालो आणि त्यानंतर मी डॉक्टर प्रभातेंकडे मुंबईला गाणं शिकायला यायचो. माझा जन्म सोलापूरचा, बेसिक शिक्षण सोलापूरला झालंय. तर सोलापूर मुंबई असं जाऊन येऊन प्रवास 5-7 वर्ष केलं. शुक्रवारी रात्री ट्रेनमध्ये बसायचं, शनिवारी रविवारी शिकायचं, सोमवारी परत यायचं, असं 4-5 वर्ष केलं. मग त्याच्यानंतर प्रभातांच्या प्रेरणानेच मग मुंबईला शिफ्ट झालो. आणि मग अवकाश आणखी विस्तारत गेलं. मुंबई हे एक व्यावसायिक शहर आहे, संधींचं शहर आहे, तर तशा मलाही खूप संधी मिळाल्या. आणि मग खूप गोष्टी समजत गेल्या, कळत गेल्या.
0: खरंच खरंच असं म्हणतात ना, तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन झालं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची सुरुवात केली.
1: अगदी खरं.
0: पण मला सांगा ना, प्रभाताईंच्या कडनं महान गुरु तुम्हाला लाभल्यात,
1: बरोबर,
0: त्यांच्याकडनं शिक्षण घेण्याचा तो अनुभव कसा होता?
1: अनुभव अतिशय विलक्षण होता. डॉक्टर प्रभा अत्रे या शताब्दीतल्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक. आणि त्यांनी स्वतः संगीताकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं की म्हणजे परफॉर्मन्स कंपोजिशन, स्वतः त्या रिसर्चर होत्या, शिक्षिका होत्या, अशा अनेक अँगल्सने त्यांनी पाहिलं आणि

0: कोणाची नक्कल करायची नाही, कोणाचा सारखा आवाज लावायचा नाही, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांची गाणी म्हणत बसलेत असं नाही, स्वतःचं कुठेतरी काहीतरी तयार झाला, हा विचार त्यांनी दिला आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एक उत्तुंग सूर्यासारखं व्यक्तिमत्व होतं,
1: प्रेरणादायी आणि उत्तुंग,
0: काही कवडसे मिळाले, त्यांच्याकडे राहायला मिळालं, 20-21 वर्ष त्यांच्याकडे शिकलो आणि खूप प्रेम मिळालं, खूप शिकायला मिळालं.
1: खरंच भाग्यवान आहात, इतक्या महान गुरूंकडनं तुम्हाला खरंच प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्वभावातले काही पैलू, विशेष पैलू जे तुम्हाला भावले त्याबद्दल सांगा ना.
0: पैलू म्हणजे असं की मी म्हटलं तसं सौंदर्य दृष्टी जी त्यांची होती, विचार करण्याची पद्धत, की म्हणजे त्या ज्या पद्धतीने गायच्या किंवा विचार करायच्या ते एकमेव द्वितीय असायचं. म्हणजे मी म्हटलं तसं ओरिजिनॅलिटी, की ते कुणासारखं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं मला एकदा बिहाग्राहक शिकवत होत्या आणि मग असं मी म्हटलं तर मला त्या म्हणाल्या असं सगळे म्हणतात, हे आपण नाही म्हणायचं. तर म्हणजे हे जे होतं असा विचार त्यांचा होता की म्हणजे आपल्या म्हणण्यात वेगळेपणा हवा, आपल्या विचारात काहीतरी वेगळेपणा हवा, तरच आपलं गाणं वेगळं दिसतं, उठून दिसतं. हा विचार
1: अगदी छोटासा सूर तुम्ही आता गाऊन दाखवलात तर आम्हाला नक्कीच एक झलक ऐकायला आवडेल छान पैकी.
0: हे एक माझंच गाणं ओरिजिनल, रमण रणदेव यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर शब्द आहेत. ज्या

0: अगदी खरंय. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे खरंच. आणि इतके महान गुरु तुम्हाला छान लाभले, पण आजच्या काळात गुरु शिष्य परंपरेचं महत्व तुम्ही कसं सांगाल?
1: खरं तर गाणं हे गुरु शिष्य परंपरेनेच येतं असं मला वाटतं. कारण शेवटी असं आहे की तुम्ही किती पुस्तकं वाचलेत किंवा किती तुम्ही ऐकून हे केलं, तरी गुरु जे तुम्हाला सांगतो, गुरु जी दिशा देतो, ती तुम्हाला अन्य कुठूनच मिळू शकत नाही. म्हणजे मी म्हणलं तसं की त्या गायकीतलं जे मर्म आहे, त्यातला जो विचार आहे, तो गुरुसमोर बसून तुम्ही आत्मसात केला पाहिजे, त्याच्यासमोर रियाज केला पाहिजे, गुरुने तुम्हाला दिशा दिली पाहिजे, तुम्ही 100 वेळा चुकलं पाहिजे, गुरुची बोलणी खाल्ली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला गाणं येतं.
0: सर, संगीत विषयातली मुंबई विद्यापीठातली डॉक्टरेट, तो अनुभव, तो प्रवास, आणि ते किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी, त्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल.
1: हो, अतिशय चॅलेंजिंग होतं. कारण मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझ्यापूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विषयाची डॉक्टरेट दिली जात नव्हती. आणि तिथे तसं सुरू व्हावं, डॉक्टरेट करण्याचं, अध्ययन करण्याचं व्यवस्था सुरू व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले, खूप पत्रव्यवहार केले, आणि त्यानंतर ते सुरू झालं. आणि मी जो अभ्यासासाठी विषय घेतला होता तो किराणा घराण्यातले बदलते प्रवाह असा विषय घेतला होता. मी जे गाणं शिकत होतो प्रभाताईंकडे ते किराणा घराण्याचंच होतं. पण कोणतंही जे गाणं असतं, गायकी असते, ती वर्षागणित बदलत जाते, आणि ज्या बदलते प्रवाह आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे. तर मग म्हणून मी तो विचार करून तो विषय निवडला होता. आणि किराणा घराण्याबरोबर अन्य घराण्यातले सुद्धा बदलते प्रवाहांवर त्याद्वारे प्रकाश टाकला होता. आणि ती PhD केली होती. खूप अवघड विषय होता, खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागली, पण त्या विषयाने मला खूप समृद्ध केलं. आणि आज अनेक विद्यापीठांमध्ये ते पुस्तक, तो ग्रंथ किराणा घराण्यावरचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो.
0: क्या बात है, क्या बात है. संशोधन करत असताना बरेच नवनवीन शोध तुम्हाला लागले असतील, तर नेमके कुठले शोध लागले आणि त्याबद्दल काय तुमचा अनुभव आहे त्याबद्दल?
1: बरोबर, की जसं आता किराणा घराण्यावर मी अभ्यास करत होतो, तर किराणा घराण्यात इतके मोठे लोक होऊन गेले, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, रोशनारा बेगम, प्रभाताई, माणिक वर्मा, इतके मोठे कलाकार किराणा घराण्यात अनेक लोक आहेत त्याच्याशिवाय सुद्धा असे होऊन गेले. तर या सगळ्यांच्या गाण्यातली जसं उदाहरण आहे, भीमसेन जोशींची तान खूप लोकांना आवडते, छान आहे, तर त्याचा रिसर्च करताना की ते काय करतात म्हणून ती तान चांगली वाटते, किंवा गाण्यातला जो भाव पक्ष असतो की अशी कोणती सुरांची कॉम्बिनेशन केली जातात की त्याच्यामुळे ते म्हणायला भेटतं, तर ह्याचा जो अनालिसिस आहे, की म्हणजे मला आठवतं भीमसेन जोशींच्या तानांची नोटेशन्स करून करून माझ्या 200 पानी 5 वह्या भरल्या होत्या, नोटेशन्स करून करून की ते काय गातात त्याचं नोटेशन करून पाहिलं होतं. तर असं जे आहे की त्याच्यामुळे आपल्याला मर्म समजतं की आपण ऐकल्यानंतर नुसतं अरे हे किती छान आहे असं आपण श्रोता म्हणून पाहतो, पण अभ्यासक म्हणून किंवा संगीताचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते कळलं पाहिजे की हे काय करतायत, म्हणून ते एवढं चांगलं होत आहे.
0: पुन्हा एकदा तुमच्या एक सुरेल गळ्याची झलक ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
1: आपल्याला एक बंदिश ऐकवतो मी. जसं की आपण मगाशी म्हणाला की अनेक नव्या बंदिश रचना मी केल्या आहेत. मागच्या वर्षी रागमुद्रा नावाचा बंदिश संग्रह प्रकाशित झाला, ज्यात 255 बंदिशी आहेत, प्रचलित, अप्रचलित राग, आणि 2 माझे नवनिर्मित राग ज्यांना पेटंट मिळाले भारत

सरकारचं असं त्यात बरंच असं काम आहे. आणि मी विशेष म्हणजे त्यात प्रयोग असे केलेत की काही नव्या थीम्स त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत की आपल्याकडे शास्त्रोक्त संगीतामध्ये ठराविक काही विषयवस्तू असतात ज्या वापरल्या जातात पुन्हा पुन्हा. आणि खूप वेळेला असं होतं की जे रचनाकार आपल्याकडे आहेत की ज्यांच्या बंदिशी गायल्या जातात तर ते मुघल काळातले असे वगैरे होते तर त्यांच्या बंदिशी आपण ऐकतो अकबर के दरबार में मोहम्मद शाह रंगेली अशा बंदिशी असतात. पण मी म्हटलं आता आजच्या काळात आपल्याला जे माहिती आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर का बंदिश नको किंवा काही कॉन्टेम्पररी थॉट्स आजच्या काळात ज्यांनी काही उत्कृष्ट विचार दिले की जसे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर अशांच्या विचारांवरही बंदिश आहेत तर यांच्यावरही बंदिश केल्या आहेत. आणि याशिवाय पंढरीच्या पांडुरंगावर एकही बंदिश नाही आहे तर करण फूल मकरकार अशी बंदिश आंबेडकरांच्या विचारांवर दरिद्र दुःखभंजन ज्ञानन करत काज हरत ताप होत सुख कर जीवन असा विचार त्यांचा जो होता. गांधींच्या विचारावर सत्य की धार तेजमान असा विचार किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती अतही प्रखर देश भगत असा विचार. एक रागमाला केली आहे ज्यात गंगा नदी वाहत येते त्या सगळ्या भूप्रदेशाचं वर्णन आहे असे असे काही विचार आहेत. त्यातली तुम्हाला एक बंदिश ऐकवतो. मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी बंदिश आहे

0: सुंदर, वा, खरंच छान. सर, मंचावर तुम्ही जागतिक मंचावर सुद्धा आपलं प्रेझेंटेशन दिलेलंच आहे. सवाई गंधर्व, इंडियन फेस्टिवल ऑफ लंडन, सप्तक समारोह अशा विविध जागतिक मंचांवर आपण सादरीकरण केलेलं आहे, तो अनुभव आणि त्या आठवणी कशा आहेत?
1: अतिशय छान आठवणी. आणि कुठलाही कलाकार त्याची ही इच्छा असते की त्याला चांगल्या श्रोत्यांसमोर सादर करायला मिळावं, की जे सहृदय श्रोते आहेत, ज्यांना समजेल की त्या कलाकारांनी काय मेहनत केली आणि काय विचार मांडलाय. तर असे हे काही मंच आहेत, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यातला, जिथे भीमसेनजींसारखे कलाकार गायले, आमच्या प्रभाताई गायल्या, अनेक सगळेच मोठे कलाकार गायले. तर अशा मंचावरती प्रभाताई जेव्हा गेल्या, त्यांना श्रद्धांजली म्हणूनच गायला बोलवलं होतं. शेवटचा परफॉर्मन्स होता महोत्सवाचा शेवट, आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्याद्वारा नवनिर्मित प्रभावती राग मी सादर केला होता. आणि एवढ्या मोठ्या मंचावर नवनिर्मित राग सादर करणं हे फार मोठं चॅलेंज होतं, आणि लोकांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं होतं. तसंच लंडनला इंडिया फेस्टिवलमध्ये, बनारसला गायला गेलो होतो सुभय बनारस, आपले पंतप्रधान मोदीजींचा इनिशिएटिव्ह आहे तो. पहाटे 5 वाजता 6 डिग्री टेम्परेचरमध्ये गंगेच्या काठावरती गायचं होतं, आणि तुडुंब भरलेलं मैदान गंगेच्या काठावरच पूर्ण भरलेलं असं 5-6 हजार लोक होते, आणि त्याच्यासमोर सादर केलं आणि गंगेचं भजनही सादर केलं होतं. तर असे काही खूप छान अनुभव आहेत, श्रोत्यांच्या खूप चांगली दाद दिलेली आहे. जगद्गुरु शंकराचार्यांसमोर एकदा गायला मिळालं होतं आणि फार प्रेमाने त्यांनी ऐकलं होतं आणि रसगंधर्व असं मला म्हटलं होतं.
0: पण मग एखाद्या मैफिलीतला अविस्मरणीय असा प्रसंग तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल.
1: एक प्रसंग सांगावासं वाटतो, कर्नाटकामध्ये कुंदगोळ हे सवाई गंधर्वांचं जन्मस्थान. सवाई गंधर्व हे खूप मोठे कलाकार, त्यांचे शिष्य गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी असे सगळे त्यांचे शिष्य. आणि त्या कार्यक्रमामध्ये गंगूबाई हनगल पद्मविभूषण होत्या त्या ऐकायला आल्या होत्या, आणि त्यांनी तो कार्यक्रम ऐकून खूप शाबासकी दिली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजून एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता सकाळी हुबळी सर्कलमध्ये, आणि त्यांनी माझं तिकीट होतं परतीचं, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही कॅन्सल करा उद्या सकाळीपर्यंत गाऊन जा. त्या 92 वर्षाच्या होत्या आणि तेव्हा मी 22 वर्षाचा होतो, असं 70 वर्षाचं अंतर होतं. आणि एक आणखीन सांगावं असं वाटतं की मला भीमसेन जोशी शिष्यवृत्ती मिळाली होती विलेपार्ले सर्कल मुंबईची, आणि पुण्याला तेव्हा जाणं झालं आणि भीमसेनजी सवाई गंधर्व समारोहात येणार होते असं कळलं होतं. तर तिथे जाऊन त्यांना भेटलो मी, गर्दी होती तरी छोटासा होतं, जाऊन भेटलो त्यांना खाली असं गर्दीतून वाकून, आणि त्यांना सांगितलं मला तुमच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर त्यांनी जवळ बसवून घेतलं आणि पाठीवर हात फिरवला आणि असंच गाणं म्हण असं सांगितलं. आणि त्यानंतर कोणीतरी आर्टिस्ट गाणार होते तर तो संपूर्ण कार्यक्रम त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि ते ऐकत होते. तर तो स्पर्श मला आठवतो.
0: आणखी सांगताय पण काटे माझ्या अंगावर येत आहेत आणि तो अनुभव कसा असेल याची प्रचिती मला डोळ्यांपुढेच उभी राहते. अगदी
1: छान अनुभव होता,
0: खूप सुंदर, खूप सुंदर. सर, किराणा घराणे आणि परंपरा आणि प्रवाह
1: बरोबर
0: या पुस्तकाची निर्मितीची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: हो, साधारण माझा जो PhD रिसर्च होता त्याच्यावरतीच काही संस्कार केले साधारण किराणा घराण्याचे, आणि त्याला पुस्तक रूप दिलं होतं.
0: अच्छा.
1: आणि त्याचबरोबर एक माझं फार इंटरेस्टिंग आहे की एक कथा संग्रह आहे मध्यान्नच्या मैफली असं त्याचं नाव आहे. अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं, संस्कार प्रकाशनचं आहे. तर त्यामध्ये असं आहे की सामान्य लोकांच्या आयुष्यात जेव्हा संगीत येतं ना, तर त्यांचं आयुष्य कसं बदलतं. म्हणजे या कथा कोणा मोठ्या कलाकारांच्या नाही आहेत, सामान्य लोकांच्या आहेत. म्हणजे अगदी, आणि मी पाहिलेल्या आहेत बहुतेक तरी सत्य कथा आहेत, की काही लोक एकदम भयकून जातात, काही लोक एकदम पाय सुटतात जमिनीवरनं, काही लोकांना फार कधी कधी आधारही मिळतो असंही होतं. तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या घटना पाहिलेल्या आहेत तर त्यांना एक कथारूप दिलंय आणि ते केले. तर अनेक लोक त्याच्यावर एकांकिका वगैरे करत आहेत, नाट्य प्रयोग वाचनाचे प्रयोग होत आहेत, तर असं काही काही त्याच्यावर घडत आहे. तर ही दोन पुस्तकं सध्या माझं बंदिशींचं हे मध्यान्हच्या मैफली, किराणा घराण्याचं मराठी आणि इंग्लिश अशी सध्या ट्रेंडिंग आहेत पुस्तकं.
0: सुंदर, सुंदर. हा प्रवास खरंच तुमचा खूप छान आहे. पण मला सांगा ना, कलाकार आणि लेखक या दोन्ही भूमिका निभावताना नेमकी कुठली भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते?
1: नाही, मी गायकच आहे, म्हणजे जे माझं लिखाण आहे ते गाण्याच्या संबंधातच आहे. म्हणजे माझ्या गाण्याचं संगीताचं एक्सटेन्शनच आहे जे माझं लेखन आहे किंवा संगीत रचना आहेत. कारण गाण्यामध्येही काय आहे की आता मला कवितांची खूप आवड आहे पहिल्यापासून, मी लिहिल्यात सुद्धा अनेक कविता, तर त्याच्यामुळे कवितांकडे माझा कल पहिल्यापासून होता आणि म्हणून त्यातून बंदिशी झाल्या आणि लिहिण्याची आवड वाचण्याची आवड म्हणूनच त्यातनं लिहिलं गेलं असं झालं. आणि अनेक सुगम संगीताची गाणी मी गायलेली आहेत, काही थोडी चित्रपटांची गायली आहेत, काही शॉर्ट फिल्म्सची गायली आहेत. एक तमिळ गीत मी गायलं आहे की जिथे जे साऊथमध्ये खूप पॉप्युलर आहे ते गीत गायलेलं आहे.
0: ऐकायला नक्कीच आवडेल मला तमिळ गीत, एक वेगळं काहीतरी.
1: जरूर जरूर.

0: कळे क्यों
1: असे शब्द आहेत. श्रोते, आता या शब्दांचा अर्थ जरी आपल्याला लागत नसला तरी ते ट्यून आणि ते स्वर नक्कीच मनाला भावत आहेत. राग मुद्रा सारखा 255 बंदिशींचा जो संग्रह आपण केलात, तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव फार गहिरा अनुभव होता असं मी म्हणेन की बंदिश हा भारतीय राग संगीताचा आत्मा असतो आणि बंदिश बांधणं हे फारच विचारांना चालना देणारं असतं. कारण रागाचं सगळं स्वरूप त्यात पाहिजे, त्याचं काव्य चांगलं पाहिजे, रागाचं स्वरूप कुठे तुटलं नाही पाहिजे आणि शिवाय त्यात नवीनता आली पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं करणं हे अतिशय चॅलेंजिंग होतं. म्हणजे 5 वर्ष मी दुसरं काहीच करत नव्हतं. सकाळ दुपार संध्याकाळ एक बंदिश घ्यायची आणि त्याचा विचार करत राहायचा, हा प इथं लावूया का तिथे लावूया, हा ध इथे लावूया का तिथे लावूया, आणि मग शब्दरचना करताना सुद्धा हा शब्द बरा वाटतोय का तो शब्द बरा वाटतोय, मी शब्द नुसते लिहून ठेवायचे कितीतरी वेळा, त्यातला एक शब्द निवडायचा, असं म्हणजे ते फारच काय म्हटलं त्याला पेन स्टेकिंग एफर्ट्स होते ते. पण जेव्हा तो ग्रंथ झाला आणि रसिकांनी त्याला दाद दिली, आधी तर प्रभाताईंनी खूप दाद दिली, पंडित अरुण कशाळकर किंवा शंकर अभ्यंकर अशा कलाकारांनी त्याचं ओपनिंग केलं होतं पुस्तकाचं, कौशल इनामदार संगीतकार आले होते आणि त्यांनी अगदी म्हणजे शंकर अभ्यंकरांनी तर डोक्यावर हात ठेवून नमस्कार, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, माफ करा आशीर्वाद दिला होता. अरुण कशाळकरांसारखे व्यक्ती ते म्हणाले की इतक्या रचना इतक्या लहान वयामध्ये तुम्ही केल्या आहेत की माझ्या या वयात सुद्धा माझी संख्या कमी आहे तुमची जास्त आहे, म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणजे अशा श्रेष्ठ कलाकारांनी अभ्यासू कलाकारांनी दाद देणं, त्याच्याकडे अटेन्शन देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं मागच्या अनेक वर्षात नवीन बंदी संग्रह आलेला नव्हता आणि हा आलं, तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की लोकांनी खूप स्वागत केलंय त्याचं.
1: खरंच खरंच प्रेरणादायी आहे सगळंच. पण खरं म्हणजे 2 नवीन रागांची निर्मिती आणि त्यासाठी पेटंट मिळवणं ही खरं तर दुर्मिळ आणि खरंच कठीण गोष्ट आहे. पण त्यासाठी या संकल्पना वगैरे त्या कशा सुचल्या सगळं?
0: हो, राग निर्मिती जी आहे तर ती म्हणजे जेव्हा आपण रियाज करतो, एखाद्या गोष्टीचा रियाज करत असतो, तेव्हा कधी कधी असं असतं की काही वेगळे सूर आपल्याला खुळवायला लागतात, असं होतं कधी कधी, आणि त्यातून नवीन राग निर्माण होतात. आणि करून झाल्यानंतर खरं तर तो 6 महिने वर्षभर मी ठेवलेले होते, नुसतं काहीच त्याच्यावर केलं नाही, नुसतं आपल्याला काहीतरी सुचलंय एवढं डोक्यात होतं. आणि मग मी काही माझे जे जाणकार मित्र आहेत किंवा काही लोक त्यांना मी ऐकवलं की कसं वाटतंय, तर त्या सगळ्यांनी मला फारच अरे फारच सुंदर वाटतं, तू हे केलंच पाहिजेस, असं खूप जणांनी केलं. मग त्यातला पहिला राग प्रभावती, जो मी माझ्या गुरुंना अर्पण केलाय म्हणून प्रभावती नाम दिलंय, तो एक संकीर्ण राग आहे, 3-4 रागांचं त्यात मिश्रण आहे. त्याबरोबर एक जोड राग आहे केदार भटियार, की केदार आणि भटियार अल्टरनेट, एक केदारची फ्रेज एक भटियारची फ्रेज असं अल्टरनेट त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि मग त्याची जी बंदिश केली आहे ती तशीच केली की त्यात हरी आणि हर यांचं वर्णन आहे, की केदारच्या केदार राग जिथे तो तेव्हा शंकराचं वर्णन आहे, जिथं भटियार येतो तिकडे विष्णू वर्णन आहे, अशी ती बंदिश आहे. एक गले सोहे वैजयंती
1: एक नक्कीच ऐकायला आवडेल.

0: सोहे हा केदार फटेरा आहे.
1: मस्तच मस्त.
0: तर अशा बंदिशी झालेल्या आहेत त्यातनं वेगळ्या, मी मगाशी सांगितलं तसं वेगळे थॉट्स त्यात बरेच टाकलेत आणि बराच विचार केलाय की आपल्याला काय करता येईल. आजच्या आणखीन हा एक मुद्दा आहे की बघा, बंदिशी ज्या असतात त्या अनेकदा पुरा जुन्या हिंदीमध्ये असतात. तर होतं असं की आजच्या काळातली जी मुलं आहेत त्यांना ते शब्द समजत नाहीत असं होतं. तर हा विचार हे करून की आजच्या लोकांना समजतील असे शब्द, की जसा टप्प्यासारखा फॉर्म, की टप्पा हा पंजाबी भाषेत असतो पारंपरिक, पण आता महाराष्ट्रातल्या लोकांना पंजाबी समजत नाही, मग त्याचा ते आनंद घेऊ शकत नाही, म्हणून हिंदी भाषेतला एक टप्पा केला आहे. तर असे पण काही गानप्रकार वेगळे वेगळे त्यामध्ये एक्सपेरिमेंट्स केले. एक स्वरार्थ प्रबंध म्हणून गानप्रकार आहे की त्याच्यामध्ये त्याचं काव्य हेच त्याचं नोटेशन असतं.
1: अच्छा.
0: की म्हणजे त्याचे शब्द असतात तेच नोटेशन असतात.
1: की उदाहरणादाखल,
0: निरपरे समीर सनन, म्हणजे याचं नोटेशन निरपरे सामरे सा नि नि नि, हेच नोटेशन आहे. निर

0: ते त्यामुळे असे काही वेगळे प्रयोग केलेले आहेत. गीत गजला असंही बरंच गायलेलं आहे, त्याही रचना खूप केलेल्या आहेत.
1: खूपच छान. आता या वेळी आपल्याला जे नवोदित कलाकार किंवा जे अभ्यास करत आहेत संगीत क्षेत्रात त्यांच्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारते की भारतीय संगीत क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीसाठी अजून कुठल्या संधी उपलब्ध आहेत?
0: संधी खूप आहेत. मी म्हटलं तसं खूप वेळेला होतं असं की आपल्याकडचे जे 90-95% कलाकार आहेत, म्हणजे मी 90-95% म्हणतोय बरं का, की आवाज खूप सुंदर असतात, माहिती खूप असतं, पण ते कुणाची तरी नक्कलच करतात. ते स्वतंत्र त्यांचा विचारच करत नाहीत. म्हणजे कुणाचं तरी गाणं ऐकायचं त्यांच्यासारखं म्हणायचं, मग ते शास्त्रोक्त संगीत असो किंवा सुगम संगीत असो. तर अशी जी नक्कल असते ती एका स्तराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धेत भाग घेता, शाळा कॉलेजमध्ये असता, तोपर्यंत ते चालतं. पण पुढे कलाकार म्हणून एस्टॅब्लिश तुम्हाला व्हायचं असेल तर हा ही नक्कल चालत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की यासाठी तुम्ही स्वतः तालीम घ्या, स्वतः विचार करा. आणि सुरुवातीला ठीक आहे, प्रत्येक जण सुरुवातीला कुणाचं तरी नक्कल करतच असतो, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पण एक स्तर गाठल्यानंतर तुम्ही तुमचा विचार प्रस्तुत केला पाहिजे. आणि जे मी म्हणते तसं 90-95% लोक नक्कल करतात आणि म्हणजे 5% लोक स्वतःचं करू शकतात, त्यालाच आपण कलाकार म्हणतो.
1: आणखीन एक प्रश्न विचारते की ती तुम्ही विद्यार्थी घडवत असताना सर्वात जास्त कुठल्या मूल्यांवर अधिक भर देत असतात, जेणेकरून विद्यार्थी जो आहे तो अगदी सुसंस्कृत घडवला जाईल असा?
0: बरोबर आहे, तुम्ही छान बोललात सुसंस्कृत, की म्हणजे तुमचं व्यक्तित्व जे असतं, चरित्र व्यक्तित्व, हे तुमच्या कलेमध्ये उतरत असतं, मग ती कोणतीही कला असो. त्याच्यामुळे तुमची जडणघडण जी आहे ती त्या प्रकारची हवी. आणि

0: जाईल असा.
1: बरोबर आहे, तुम्ही छान बोलला तो संस्कृत की म्हणजे तुमचं व्यक्तित्व जे असतं, चरित्र व्यक्तित्व हे तुमच्या कलेमध्ये उतरत असतं, मग ती कोणतीही कला असो, त्याच्यामुळे तुमची जडणघडण जी आहे ती त्या प्रकारची हवी. आणि